0: नमस्कार. व्हॉइस टेस्ट. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. टाईम चेक सकाळचे 5:38 आणि 6 सेकंद, 7, 8, 9 आणि 10. प्लेबॅक कॉम्प्युटर 1
1: किंवा 3.330 किलो सुफला खत जमिनीत मिसळून द्यावं. खतांचा बियाण्याशी थेट संपर्क येणार नाही यासाठी खत जमिनीत.
0: प्लेबॅक कॉम्प्युटर 2

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यमलहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948 अर्थात 12 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 50 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. सुरुवातीला आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा कार्यक्रम.

मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेते पु ल देशपांडे म्हणतात, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असं समजा, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच आहे. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. या सुविचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपल्याला मंगलमयी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार रत्नागिरीमध्ये आता मंगल प्रभात हा कार्यक्रम. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

श्रोत्यो, एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.

माणिक वर्मा यांनी गायलेली, मधुकर जोशी रचित ही भूपाळी आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते गोविंद पोवळे. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळ आहे, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म याशिवाय जीवन आंधळ आहे. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना. गात आहेत सुरेश वाडकर आणि सहकलाकार संगीतकार श्रीधर फडके.

प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ जाण्याची शक्ती. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. ऐकूया शमिका भिडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, संगीतकार पंडित अवधूत बाम.

परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच। मंगल

प्रभात कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया शरद जांभेकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मंगेश पाडगावकर रचित ही डॉक्टर बाबासाहेबांची आरती, संगीतकार मधुकर पाठक।

कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा आणि भक्ती म्हणजे सेवाभाव. जर तुम्ही परमेश्वराला प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे आपल्याला दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. ऐकूया मन्नाडे आणि सहकलाकार यांनी गायलेली जगद्गुरू श्री कृपालजी महाराज यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार श्याम सागर.

श्रोतेहो, जशा मंदिरात जाण्यासाठी रांगा असतात, तशाच त्या रांगा जेव्हा वाचनालयात जातील ना, तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. ऐकूया समूह स्वरातली आनंद टेकाडेजी यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार कानू घोष.

0: हा हिंद देश माझा समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय रेडिओ सखी विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा. डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. विजांपासून संरक्षणासाठी आणि वीज चमकण्याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या दामिनी ॲपचा वापर करावा. पाण्याचा योग्य निचरा होऊन निरोगी रोपं तयार होण्यासाठी भात रोपवाटिकेची पेरणी गादी वाफ्यावर करावी. पेरणी करताना प्रतिगुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 850 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 3.330 किलो सुफला खत जमिनीत मिसळून द्यावं. खतांचा बियाण्याशी थेट संपर्क येणार नाही यासाठी खतं जमिनीत चांगली मिसळावीत. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम 2.5 ग्रॅम प्रतिकिलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बियाण्याची पेरणी गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर करून मातीने झाकावी. भात रोपवाटिकेसाठी बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रतिगुंठा 4 किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी 6 किलो आणि संकरित जातींसाठी 2 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 2 दिवसांनी किंवा जमिनीत पुरेसा वापसा असताना प्रतिगुंठा 5 ते 6 लिटर पाण्यात पेंडीमेथॅलिन 30 EC 33 मिली किंवा ऑक्साडायझिल 80 WP 1.25 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी. जे शेतकरी स्वतःकडे साठवून ठेवलेलं भात बियाणं पेरणीसाठी वापरणार असतील त्यांनी बियाण्यावर 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ मिसळून द्रावण तयार करावं. उपलब्ध बियाणं पूर्णपणे बुडेल इतक्या प्रमाणात द्रावण करावं. बियाणं द्रावणात टाकल्यानंतर ते चांगलं ढवळावं. तरंगणारं हलकं आणि निकृष्ट बियाणं चाळणीच्या सहाय्याने वेगळं करावं. तळाशी बसलेलं निरोगी आणि जड बियाणं स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून सावलीत वाळवावं. हे बियाणं पेरणीसाठी वापरावं. नागली वरी पिकाच्या रोपवाटिकेची पेरणी गादी वाफ्यावर करावी. पेरणीच्या वेळेला गुंठ्याला 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम याप्रमाणे चोळावं. वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवून बी ओळीत पेरावं. पेरणी विरळ आणि उथळ करावी. बी मातीने चांगलं झाकावं. 1 हेक्टर क्षेत्रावर

0: वर लावणी करण्यासाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. आंबा कलमांना खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतील भागात 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3 ते 4 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणासाठी 50 ग्रॅम क्लोरपायरीफॉस भुकटी यांचं मिश्रण भरावं. पावसाळ्याच्या सुरुवातीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमं लावावीत. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, याचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या तीन भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
1: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी अशा रुग्णाला देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांचे ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषध, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
1: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ, जसं आहे कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, तर खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
0: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
1: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट

0: कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाही, तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणं फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहुड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: आणि खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची.

0: महत्त्वाची ठरणारी आहे.
1: तीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे आजची जी तरुण पिढी आहे तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 आपण ऐकाल गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. गणपतीपुळे सागरी पर्यटन याविषयीचा कार्यक्रम सहभाग निलेश कोल्हटकर, पद्मजा जोशी, उमेश महादे यांचं आणि निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. लेखन सोनाली सावंत यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलक चंदिरे अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. 14 रोजी असलेल्या जागतिक रक्तदाना दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सहभाग मोरेश्वर मधुकर जोशी यांचा. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं लेखिका वैजयंती नांदगावकर आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते नयन पवार. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराचा धांडोळा घेणाऱ्या साहित्यवेध या मालेत बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन राग मधुवंती. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये गीतसंध्या. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 5:30 युवाणी या कार्यक्रमात जागतिक दृष्टिदान दिनाच्या अनुषंगाने दृष्टिहीन लोकांसाठी लेट्स सी या ॲपची निर्मिती करणाऱ्या शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी गायत्री देवडा यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. हा कार्यक्रम तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 माझा आवार

माझशिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अल निनोच्या पार्श्वभूमीवरती खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत सादर करते सनानंद कांबळी. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. आजच्या लोकसंगीतेच्या कार्यक्रमात पर्यावरण वाचवा या आख्यानविषयानुषंगानं सुप्रसिद्ध कीर्तनकार तसंच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्ती परायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं, सादर करते विवेक वानखडे. रात्री 8:15 कार्यक्रम पॉप म्युझिक, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात उस्ताद नासिर खान यांनी सितारवादनात सादर केलेला राग मारू बिहाग आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण रतन टाटांच्या समोरच्या आव्हानांचा विचार केला, परंतु एवढी टीकेची वादळं जरी आली आणि अटीतटीचे जरी प्रसंग आले किंवा कसोटीचे क्षण आले, ते सगळ्याच नेतृत्वाच्या आयुष्यामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये येतात आणि त्यावेळेला त्यांचा अनुभव, त्यांची मनोवृत्ती, त्यांचा निश्चय हेच कामाला येतं। तर हे सगळं होऊ नये, रतन टाटा आपल्या मार्गापासून, आपल्या विचारांपासून ढळले नाही आणि त्यामुळे त्यांचं उद्योग विश्वामध्ये सगळीकडे कौतुक झालं। 91 साली जशी JRDींच्या हातातून त्यांच्या हातात सूत्र आली, तसं 83 साली त्यांनी बनवलेल्या आपल्या योजनेवरची धूळ झटकली आणि त्या योजना नवीन स्वरूपात आणल्या, अद्ययावत केल्या। आणि तसं करताना त्यावेळेला जे अर्थव्यवस्थेत बदल होत होते, अर्थव्यवस्थेचं उदारीकरण होत होती, मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत होतो, या गोष्टी पण त्यांनी लक्षात ठेवल्या। आता भारतातले जे पहिले 3 क्रमांकाचे उद्योग समूह आहेत त्याच्यामध्ये त्यांचा क्रमांक त्यावेळेला पहिला असला तरी त्यांना तंत्रज्ञानांवरती आधारलेलं जे नेतृत्व होतं आणि संपूर्ण जगाच्या स्पर्धेत उतरण्याची जी क्षमता होती याच्यावरही त्यांना भर द्यायचा होता। म्हणजे नुसती भारतातली नाही तर जागतिक पातळीवरची स्पर्धा जी आहे त्याचं भान आणि त्यातली आव्हानं याचं भान त्यांना होतं। याचा एक अर्थ असाही निघू शकतो की टाटा समूहाच्या व्यवसायांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने समय

0: सूचकतेनीस त्या वेळेच्या गरजेनुसार आणि बुद्धीला पटेल अशा पद्धतीने करायला हवी होती. याच्यापूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये रिस्ट्रिक्शन्स होती, बंद अर्थव्यवस्था होती आणि सरकारी नियंत्रणं होती. त्यातच भर म्हणून समूहातल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमुख होते ते आपापल्या मनाप्रमाणे कंपन्यांचा कारभार करायचे, त्यामुळे समूहाची जी वाढ होती ती कशी तरी झालेली होती, त्याच्यावरती नियंत्रण नव्हतं. आणि व्यवसायाच्या ज्या काही पद्धती होत्या त्या एकमेकांमध्ये सरमिसळ झाल्यासारख्या होत्या. जेव्हा टाटांनी कारभार हातात घेतला आणि ठरवलं की या यांना नेतृत्व द्यायचं, तेव्हा समूहामधल्या 3 कंपन्या सिमेंट तयार करत होत्या, सिमेंटचं उत्पादन करत होत्या. एकूण समूहामध्ये जेवढ्या कंपन्या होत्या त्या 5 कंपन्या, त्यातल्या 5 कंपन्या औषध उद्योगात होत्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एकूण 9 कंपन्या काम करत होत्या. तर टाटांनी पहिलं काम काय केलं रतन टाटांनी, तर हे जे एकच आपल्याच कंपन्या एकमेकांची स्पर्धा करत होत्या, वेगवेगळं जे असं डायव्हर्सिफिकेशन झालं होतं त्याचा पुनर्विचार केला आणि काही उद्योगांचं पुन्हा पुनर्बांधणी केली. मग त्याच्यामध्ये तेल उद्योग जो होता, ऑइल मिल्स होता, तो उद्योग विकून टाकला. त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध उद्योग आणि वस्त्रोद्योग, टेक्सटाईल इंडस्ट्री, ह्याच्यामधून टाटांचा पाय काढून घेतला आणि त्यानंतर ते सिमेंट उद्योगातून पण बाहेर पडले. हे सगळं जरी त्यांनी केलं असलं तरी उद्योगांची पुनर्बांधणी एका विशिष्ट कालमर्यादेत आणि ठामपणे करण्याची गरज होती. त्यामुळे त्यावेळेला व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रामधली जी मोठी कंपनी तिची त्यांनी नेमणूक केली. रतन टाटांच्या कारकिर्दीमध्ये उद्योग ज्या पद्धतीने वाढला त्या वाढण्यामागे एक विशिष्ट पद्धत दिसायला लागली.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची मुलाखत.
4: समाजामध्ये भरपूर प्रमाणात समज गैरसमज आहेत की आपल्याला कमजोरी वाटेल किंवा आपल्याला अशक्तपणा येईल, आपल्याला कोणता तरी आजार होईल टोचण्यामुळे. तर अशा प्रकारचे कोणतेही काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण जे काही रक्तदानासाठी मटेरियल वापरतो ते पूर्णपणे नवीन आणि निर्जंतुक केलेले असते, त्यामुळे रक्तदात्यास कोणताही आजार होण्याची शक्यता नसते.
3: त्यांच्यासोबतच तब्बल 105 वेळा रक्तदान केलेले रक्तदाता मोरेश्वर जोशी यांचाही अनुभव आपण ऐकणार आहोत.
5: मला एक ते समाधान आहे की आपल्या नरदेहाचं सार्थक करणं असं आपण जे म्हणतो तर ते मला सार्थकी लावल्यासारखं वाटतं, कारण मनुष्यच मनुष्याला रक्तदान करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही किंवा असं रेडीमेड आपल्याला मिळत नाही, हे मला कळल्यापासून मी रक्तदान करतो.
3: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे

0: आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
1: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
0: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11 बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0 उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना

0: वर्षाकाठी 700 ब्रास पर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20

0: कर्नाटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 55 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: चलो निकले क्या?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: दिनविशेष. आयुष्यात मला भावलेलं एक गुज तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. पु ल देशपांडे. श्रोतो, मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचं निधन झालं 12 जून 2000 या दिवशी. त्यांच्या पवित्र स्मृतीनं आमचं विनम्र अभिवादन. आमच्या संग्रहालयातून उपलब्ध चिपळूणच्या लोकमान्य वाचन मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी पु ल देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश आता ऐकूया.
2: ग्रंथपाल म्हणजे कारकूनच होता एक प्रकारचा, रागावू नका. ते ग्रंथात गेल्यानंतर तुम्ही वर्गणी भरलेली आहे की नाही, की गेल्या वर्षी राहिलेली आहे ती बघायचं म्हणजे खिशेत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडलेलं पुस्तक नोंद करून ठेवायचं आणि ते तुम्हाला द्यायचं. आताचा लायब्ररियन हा तसा राहिलेला नाही आहे. नव्या काळामध्ये हे ग्रंथपालनाचं शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की लायब्ररियननी आता स्वतःकडे मार्गदर्शकाची, गुरुची भूमिका घ्यायला पाहिजे. एखादा मुलगा वाचत असताना तो का वाचतो याच्याकडे त्याचं लक्ष राहायला पाहिजे, आणि त्याला जर वाचनाची आवड असेल तर उत्तम प्रकारच्या ग्रंथाकडे त्याची ओढ कशी घेतली जाईल हे पाहिजे. ते केलं नाही तर तो नुसता स्टोअर कीपर होईल, तो ग्रंथपाल होणार नाही. ग्रंथपाल आणि ग्रंथांचा स्टोअर कीपर याच्यामध्ये फरक आहे. बुकडे तो आले असतात, तुम्ही काही विकत घ्यायला का 5 रुपये 12 आणे तेवढे भरले तिथे घ्या, चांगला देतोय वाईट देतोय त्याला काही पर्वा नसते. उलट वाईट जितकं येईल तितका खप त्याचा जास्त चांगला चाललेला असतो, हा भाग नाही राहणार. परंतु ग्रंथपालाला ते करून चालत नाही. ग्रंथपालाची नवीन जबाबदारी आहे, पर्यायाने ग्रंथपालाची म्हणजे त्या लायब्ररीची जबाबदारी आहे की आपण मानसिक आरोग्याला विघातक अशा प्रकारचा जर एखादा मुलगा पुष्कळ पुस्तकाच्या नादी लागलेला असेल तर त्याला चांगलं काय

0: चांगलं काय आहे मार्गदर्शन करणं. हे ग्रंथपालाचं ज्याप्रमाणे कार्य आहे तशी दुसरी त्याची जबाबदारी अशी आहे की संशोधक जे आहेत त्यांना संशोधन करताना त्यांचा विषय समजावून घेऊन त्या संशोधनाला उपयुक्त असे ग्रंथ कुठले.
1: चिपळूणच्या लोकमान्य वाचन मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणाचा संपादित अंश आपण ऐकला. श्रोते हो, आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेव आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्यायांना आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगलं ह्यातला महत्त्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक त्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, कसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणी. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणी पाहू शकतो. आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु

0: स्वतःकडे बियाणं असते वापरणाऱ्या शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी एक 100 दाणे घ्यावेत, साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर, आणि ते गुंडाळी करून ठेवायची. एक 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवणशक्यता कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवण तपासणी आहे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाळवला आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे, आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे केलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मग आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळ्या योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे, हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसात रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का? हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो? मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय? डायरेक्ट सीडेड राईस. त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये, आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितल्या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे. आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाही आहे, रोवणीचा प्रश्न येत नाही आहे आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला. त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते. त्यामुळे DSR-कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR-कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहिलं वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती. अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तो

0: तो केवढ्या ह्याने कमी होतो?
1: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये, जसं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला मात्र आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निविष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या काय बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हां, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
0: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया, त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 वाजून तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा। निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश पाडकर, कविता कृष्णमूर्ती आणि सहकलाकार यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत. संगीतकार शांक अनिल.

0: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं।
1: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची मुलाखत।
3: समाजामध्ये भरपूर प्रमाणात समज, गैरसमज आहेत की आपल्याला कमजोर वाटेल किंवा आपल्याला अशक्तपणा येईल, आपल्याला कोणता तरी आजार होईल टोचण्यामुळे। तर अशा प्रकारची कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण जे काही रक्तदानासाठी मटेरियल वापरतो ते पूर्णपणे नवीन आणि निर्जंतुक केलेलं असते, त्यामुळे रक्तदात्यास कोणताही आजार होण्याची शक्यता नसते।
2: त्यांच्यासोबतच तब्बल 105 वेळा रक्तदान केलेले रक्तदाता मोरेश्वर जोशी यांचाही अनुभव आपण ऐकणार आहोत।
4: मला एक ते समाधान आहे की आपल्या नरदेहाचं सार्थक करणं असं आपण जे म्हणतो, तर ते मला सार्थकी लावल्यासारखं वाटतं। कारण मनुष्यच मनुष्याला रक्तदान करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही, किंवा असं रेडीमेड आपल्याला मिळत नाही, हे मला कळल्यापासून मी रक्तदान करतो।
2: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 जून रोजी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
5: श्रोते हो, आज सकाळी 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन। आजच्या या कार्यक्रमात गणपतीपुळे सागरी पर्यटन याविषयी माहिती सांगणारा कार्यक्रम सहभाग निलेश कोल्हटकर, पद्मजा जोशी आणि उमेश महादे यांचा। निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत आणि रेडिओ सखी वंदना मुसळे यांचं। लेखन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं। सादरकर्ते विवेक वानखडे। अवश्य ऐका सकाळी 8:40 कोकण दर्शन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची ही गीतरचना, संगीतकार अनिल अरुण।

0: श्रोते हो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
1: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
0: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पर्यावरण वाचवा या आख्यान विषयानुषंगानं सुप्रसिद्ध कीर्तनकार तसंच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्ती परायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. लोकसंगीत कार्यक्रमात कीर्तन आज संध्याकाळी 6:35 आपण अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गालेलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज.

ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तिन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुसबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान

आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत, विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयुग बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि NCR क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्या

0: सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. आज गणपतीपुळे सागर पर्यटन या कार्यक्रमाचा भाग पहिला. निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं, लेखन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. ऐकूया कोकण दर्शन.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
1: सह्याद्रीच्या कुशीतून अलगद उतरलेली हिरवाई,
0: अरबी समुद्राच्या लाटांवर डोलणारं कोकण
1: आणि श्रद्धा, संस्कृती, साहित्य, निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला लावणारं रत्नागिरीचं भूमिवैभव गणपतीपुळे।
0: रसिक श्रोते हो, नमस्कार। आजच्या कोकण दर्शनच्या या सफरीत मी आहे तुमच्या सोबत वंदना मुसळे
1: आणि मी आहे सोनाली सावंत। श्रोते हो, आजच्या भागात आपण भेट देणार आहोत कोकणातल्या अत्यंत प्रसिद्ध आणि मन मोहून टाकणाऱ्या गणपतीपुळे या परिसराला।
0: स्वयंभू श्री गणरायाचं मंदिर, परिसरातलं प्राचीन चंडिका मंदिर आणि गावाला एकत्र आणणारा एक गाव एक गणपती आणि इथला प्रसिद्ध असा दीपोत्सव, अशा विविध पैलूंनी सजलेला आजचा हा प्रवास।
1: चला तर मग सुरू करूया आजचं कोकण दर्शन। रत्नागिरी शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर वसलेलं गणपतीपुळे कोकणातलं अत्यंत लोकप्रिय असं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ।
0: एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला डोंगरांची हिरवाई, नारळी पोफळींच्या बागांमधून मंदिराकडे जाणारा रस्ता आणि त्या निसर्गाच्या सान्निध्यात विराजमान झालेला स्वयंभू गणराया।
3: ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि।
1: श्रुते हो, गणपती पुळ्यातल्या या गणपती मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गणपतीचं मुख हे पश्चिम दिशेला आहे। समुद्राच्या दिशेने दर्शन देणारा हा गणराया भक्तांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र आहे।
0: श्रोते हो, लोककथेनुसार सुमारे 400 वर्षांपूर्वी हा गणपती स्वयंभू स्वरूपात इथं प्रकट झाला। आजही हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात। श्रोते हो, याच देवस्थानाविषयी बोलतायत निलेश कोल्हटकर।
4: नमस्कार, मी निलेश कोल्हटकर, अध्यक्ष संस्थान श्री देव गणपतीपुळे। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकणातील निसर्गरम्य असे हे गणपतीपुळे गाव, हिंदुस्थानच्या 8 दिशांत 8 द्वारदेवता आहेत। त्यापैकी गणपतीपुळ्यातील स्वयंभू गणपती ही पश्चिम द्वारदेवता आहे। याचं नाव श्री लंबोदर असे आहे। भारतातील अतिशय प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ आहे। या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर सुमारे 500 वर्षापूर्वी गावातील खोत बाळभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला। त्यांनी गवताचे छप्पर उभारून पहिली पूजा केली। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव अण्णाजी दत्तो यांनी गवताच्या जागी सुंदर घुमट बांधला। पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत

नंदले यांनी प्रदक्षिणा वाट बांधली. नानासाहेब पेशव्यांनी नंददीपाची व्यवस्था केली. माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम 1998 ते 2003 चालू होते. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून रेड आग्रा या खास पाषाणातून मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.

0: मंदिराभोवती असणारी टेकडी आणि तिची प्रदक्षिणा हा भक्तीचा आणि निसर्गानुभवाचा अतिशय सुंदर असा संगम आहे. सकाळच्या शांत वातावरणात किंवा संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेला हा परिसर अधिकच मोहक वाटतो. गणपतीपुळ्याच्या या डोंगर प्रदक्षिणेविषयीच ऐकूया पद्मजा जोशी यांच्याकडून.
1: नमस्कार, मी तुम्हाला गणपतीपुळे देवस्थानाबद्दल माहिती सांगणार आहे. गणपतीपुळे देवस्थान हे जगप्रसिद्ध तर आहेच, पण तो नवसाला पावला जातो अशी त्याची ख्याती आहे. मूळ मुलगल पुराणामध्ये याचा उल्लेख पश्चिम द्वार देवता म्हणून केला जातो. याची 1 किलोमीटरची प्रदक्षिणा असून प्रदक्षिणेच्या वाटेवर शुंडास्थान आहे. देवळामध्ये जी मूर्ती आहे तिला सोन पाकळ्यांनी काढली जाते. तसेच अनेक भक्त भाविक इथे येऊन आपला नवस बोलतात. त्यावेळी ते एक प्रदक्षिणा घालेन, 2 किंवा 5, 11 असा नवस ते बोलतात आणि ते संपूर्ण करण्यासाठी सुद्धा ते वारंवार इथे येत असतात.
2: गणपतीपुळे म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो तिथला सुंदर असा समुद्र किनारा.

0: शुभ्र वाळू, निळ्याशार अशा लाटा आणि समुद्राचा खळाळता आवाज, हे सगळं कसं पर्यटकांना आकर्षित करतं।
1: दरवर्षी हजारो पर्यटक इथे समुद्रस्नान आणि जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी येतात। मात्र समुद्र जितका सुंदर तितकाच तो अनिश्चितही। त्यामुळेच समुद्राचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घेणंही अत्यंत महत्त्वाचंच। किनाऱ्यावर लावण्यात आलेल्या सूचना, धोक्याचे इशारे आणि जीवरक्षकांच्या सूचना पाळणं अत्यंत आवश्यक असतं।
0: विशेष करून भरतीच्या वेळेत किंवा खोल पाण्यात जाणं टाळणं खरंच गरजेचं असतं। गणपतीपुळे किनाऱ्यावर कार्यरत असलेले जीवरक्षक पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सतत दक्ष असतात। समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीच आता जाणून घेऊया इथल्या जीवरक्षकांकडून।

नमस्कार, माझं नाव उमेश मादे. मी गणपतीपुळे ग्रामपंचायतमध्ये जीवरक्षक म्हणून गेली 9 वर्ष गणपतीपुळे बीचवर कार्यरत आहे. गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत लोक भाविक गणपतीपुळेमध्ये येतात. मंदिराला लागूनच समुद्रकिनारा असल्यामुळे समुद्रामध्ये पोहण्याचा मोह कोणाला आवरत नाही, परंतु समुद्रामध्ये पोहताना काळजी घेणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. गणपतीपुळे समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर चाळ. चाळ म्हणजे अचानक खोल गेलेला भाग किंवा वाळू सरकून तयार झालेला खड्ड्यासारखा भाग. हे साधारणपणे

मोठ्या भरतीनंतर पावसाळ्यात किंवा वादळी हवामानात जोरदार लाटा सतत किनाऱ्यावर आदळल्यावर समुद्राचा प्रवाह म्हणजे रिप करंट बदलल्यावर रात्री किंवा सकाळी भरती ओटीच्या बदलानंतर कडकड भागाजवळ किंवा उतार असलेल्या किनाऱ्यावर निर्माण होतो. समुद्रामध्ये जाताना घ्यावयाची काळजी. समुद्र प्रथमच पाहताना उत्साहात खोल पाण्यात जाऊ नका. समुद्र शांत दिसला तरी लाटांचा प्रवाह अंदाज घेणे कठीण असते. पोहता येत नसल्यास कमरेपेक्षा जास्त पाण्यात जाऊ. सेल्फी किंवा व्हिडिओसाठी धोकादायक खडकांवर जाऊ नका. भरती ओटीची माहिती नसेल तर जीवरक्षकांचा सल्ला घ्या. लाल झेंडा लावलेल्या भागात समुद्रात उतरणे टाळा. लहान मुलांना एकटे सोडू नका. मद्यपान करून समुद्रात जाणे जीवघेणे ठरू शकते. जीवरक्षक आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. समुद्राचा आनंद घ्या परंतु सुरक्षतेला प्राधान्य द्या. समजा एखाद्या वेळेस जर पर्यटक बुडाला तर त्याला आम्ही रिंग किंवा लाईफ जॅकेटच्या मदतीने पाण्याबाहेर काढतो. काही वेळा परिस्थिती गंभीर असल्यास आम्ही CPR देऊन तात्काळ देवस्थानच्या ॲम्ब्युलन्सने त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो.

0: पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या नियमांचं पालन करत निसर्गाचा आनंद घेतला तर तो संस्मरणीय होऊ शकतो.
1: गणपतीपुळ्याचा परिसर जितका निसर्गरम्य तितकाच सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाने समृद्ध असा आहे. याच परिसरात श्रद्धेनं ओळखलं जाणारं एक महत्वाचं स्थान म्हणजे चंडिका देवीचं मंदिर.
0: शांत प्रसन्न आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात बसलेलं हे देऊळ स्थानिकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. कोकणातील ग्रामदैवत परंपरेचा वारसा या मंदिरातून आपल्याला अनुभवायला मिळतो.
1: जुन्या कोकणी स्थापत्य शैलीचा प्रभाव आपल्याला या मंदिरावर दिसून येतो. मंदिर परिसरात पसरलेली शांतता मनाला वेगळाच निवांतपणा देते. नवरात्रोत्सवाच्या काळात इथं मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो.
2: या गावामध्ये ग्रामदेवता चंडिका मातेचे सुंदर मंदिर आहे. एक गाव एक गणपती या प्रथेप्रमाणे एक गाव एक नवरात्र ही संकल्पना देखील इथे सुरू आहे. नवरात्रामध्ये गावातील सर्व रहिवासी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा करतात.
1: गणपतीपुळे परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत समाजाला एकत्र आणणारे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे एक गाव एक गणपती आणि इथला दीपोत्सव.
0: भाद्रपद महिन्यात या ठिकाणी घरोघरी गणपतीची मूर्ती न आणता देवळातल्याच गणरायाची पूजा केली जाते. त्यामुळे एक गाव एक गणपती ही परंपरा गेली कित्येक वर्ष इथे मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
2: आता या मंदिराचे दोन मुख्य उत्सव आहेत, भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी. या उत्सवांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे एक गाव एक गणपती ही संकल्पना पूर्वीपासून चालत आलेली आहे. आजही गावातील रहिवासी घरी पार्थिव मूर्ती न आणता मंदिरातील उत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सहभागी होतात. 12 संकष्टी तसेच पर्वणीचे दिवस दसरा दिवाळी पाडवा व उत्सवातील दोन शुद्ध चतुर्थी अशी एकूण 17 वेळा श्रींची पालखी प्रदक्षिणा करण्यासाठी निघते.

0: हजारो पणत्या, आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक वातावरण यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो.
1: कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुराळी पौर्णिमा असा एक महिना मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी आरतीच्या वेळी मंदिरातील सर्व दिवे बंद करून असंख्य पणत्यांच्या मंद प्रकाशात आरती केली जाते. अतिशय नयनरम्य असं हे दृश्य. तसंच दसऱ्याच्या दिवशी सीमेवर असणाऱ्या आपट्याच्या झाडाचे विधिवत पूजन करून सीमोल्लंघन केले जाते व त्यानंतर सोने लुटले जाते.
0: महिलांचा, युवकांचा आणि लहान मुलांचाही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग असतो.
2: पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश देतानाच गावाची सांस्कृतिक ओळख जपण्याचं काम हा उपक्रम करतो.
1: देवस्थानमार्फत विविध सामाजिक उपक्रम केले जातात. त्यांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध आहे. यामध्ये वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत केली जाते. तसंच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीमध्ये देवस्थान सहभागी होत असतं. येणाऱ्या भक्तांसाठी दुपारी व संध्याकाळी आरतीनंतर मोफत प्रसाद दिला जातो. दुपारी मुगाच्या डाळीची खिचडी व संध्याकाळी पुलाव असं या प्रसादाचे स्वरूप आहे. सुमारे 1.5 ते 2 हजार भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. वर्षाला सुमारे 22 ते 25 लाख पर्यटक या मंदिराला भेट देतात. या भक्तांच्या सोयीसाठी सुमारे 70,000 स्क्वेअर फूट असे हे सुसज्ज भक्तनिवास देवस्थानने बांधलेले आहे. त्यामध्ये 3 बहुपयोगी 3,000 स्क्वेअर फूटचे हॉल आहेत, 72 रूम्स आहेत, 15 डॉर्मेटरीज आहेत. तसंच भक्तांसाठी लिफ्टची सोय आहे, जनरेटर बॅकअप, गरम पाण्याची सोय, अत्यंत माफक दरात जेवणाची व्यवस्था अशा सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.
3: त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्र

इथला दीपोत्सवही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण. दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा उत्सव. पण या उपक्रमातून केवळ दिवे लावले जात नाहीत, तर गावामध्ये एकात्मतेचाही प्रकाश पसरवला जातो.

0: गणपतीपुळे, श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृती यांचं एक सुंदर असं गाव, एक सुरेख संगम,
1: स्वयंभू गणरायाचं मंदिर, चंडिका देवीची भक्ती,
0: दीपोत्सवातून दिसणारं सामाजिक ऐक्य
1: आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असलेले जीवरक्षक, हे सगळं अनुभवताना कोकण फक्त डोळ्यांनी पाहायचं नसतं तर मनाने अनुभवायचंही असतं.
0: श्रोते हो, कोकण दर्शनच्या आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयाच पुढच्या भागात आणि करूया गणपतीपुळेच्याच आजूबाजूच्या काही गावांची सफर. तोपर्यंत मी सोनाली सावंत
1: आणि मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतोय.
0: नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: मंगळवती गणपती बाप्पा.
3: कोकण दर्शन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला.

कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कार्यक्रमात आता ऐकूया तनु वेड्स मनु रिटर्न्स. या चित्रपटासाठी ब्रिजेश शांडिल्य, स्वाती शर्मा आणि सहकलाकार यांनी गायलेलं वायू यांचं हे गीत. संगीतकार तनिष्क आणि वायू.

0: श्रोते हो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
1: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
0: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सिंग इज किंग या चित्रपटासाठी RDB अक्षय कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं मयूर पुरी यांचं हे गीत, संगीतकार प्रीतम.
3: Hit 'em with this. RDB.

0: real cool like.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल जागतिक रक्तदाता दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची मुलाखत.
2: समाजामध्ये भरपूर प्रमाणात समज गैरसमज आहेत की आपल्याला कमजोरी वाटेल किंवा आपल्याला अशक्तपणा येईल, आपल्याला कोणता तरी आजार होईल टोचण्यामुळे. तर अशा प्रकारची कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण जे काही रक्तदानासाठी मटेरियल वापरतो ते पूर्णपणे नवीन आणि निर्जंतुक केलेलं असते, त्यामुळे रक्तदात्यास कोणताही आजार होण्याची शक्यता नसते.
1: त्यांच्यासोबतच तब्बल 105 वेळा रक्तदान केलेले रक्तदाता मोरेश्वर जोशी यांचाही अनुभव आपण ऐकणार आहोत.
3: मला एक ते समाधान आहे की आपल्या नरदेहाचं सार्थक करणं असं आपण जे म्हणतो तर ते मला सार्थकी लावल्यासारखं वाटतं, कारण मनुष्यच मनुष्याला रक्तदान करू शकतो, दुसरं कोणीही करू शकत नाही किंवा असं रेडीमेड आपल्याला मिळत नाही हे मला कळल्यापासून मी रक्तदान करतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया वेलकम या चित्रपटासाठी शाद वाजिद सौम्या राव आणि सहकलाकार यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं हे गीत, संगीतकार साजिद वाजिद.

श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीत या कार्यक्रमात पर्यावरण वाचवा या आख्यानविषानुषंगानं सुप्रसिद्ध कीर्तनकार तसंच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्ती परायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पूर्णिमा साठे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. लोकसंगीत कार्यक्रम संध्याकाळी 6:35 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तसंच आज संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अल निनोच्या पार्श्वभूमीवरती खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते सनानंद कांबळी. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 7:30 अवश्य ऐका माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया रबने बनादी जोडी या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं जयदीप साहनी यांचं हे गीत, संगीतकार सलीम सुलेमान.

0: रब ने बना दी जोड़ी या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: सच है भैया.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 14 जून रोजी असलेल्या जागतिक रक्तदाना दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत। सहभाग रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांचा। कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे। ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रक्ताचा प्रत्येक थेंब हा आशेचा, संवेदनांचा आणि माणुसकीचा संदेश घेऊन येतो. अपघातग्रस्त व्यक्ती, गंभीर आजारांशी झुंज देणारे रुग्ण आणि शस्त्रक्रियेची वाट पाहणारे अनेक जीव यांच्यासाठी रक्तदाते हे खऱ्या अर्थाने जीवनदूत ठरतात. श्रोते हो, 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानासारख्या निस्वार्थ आणि जीवनदायी कार्यासाठी स्वतःहून पुढे येणाऱ्या सर्व रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉक्टर अर्जुन सुतार उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत तब्बल 105 वेळा रक्तदान केलेले रत्नागिरीतले मोरेश्वर जोशी सुद्धा उपस्थित आहेत. तुम्हा दोघांचंही स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
2: नमस्कार.
0: सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय की रक्तदानाचं समाजातलं महत्व काय.
2: मी प्रथम अगोदर माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर अर्जुन सुतार, रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी. मी आज तुम्हाला दिनांक 14 जून रोजी दरवर्षी आपण जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त आपणास मी रक्तदाते मनात असणारे जे काही गैरसमज आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन की जेणेकरून आपल्या मनातील सर्व शंका दूर होतील व आपण जास्त जास्त करून पुढे येऊन रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हाल. समाजामध्ये भरपूर प्रमाणात समज गैरसमज आहेत की आपल्याला कमजोरी वाटेल किंवा आपल्याला अशक्तपणा येईल, आपल्याला कोणता तरी आजार होईल टोचण्यामुळे. तर अशा प्रकारचे कोणतेही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपण जे काही रक्तदानासाठी मटेरियल वापरतो, सोया वापरतो, बॅग वापरतो, ते पूर्णपणे नवीन आणि निर्जंतुक केलेले असते, त्यामुळे रक्तदात्यास कोणताही आजार होण्याची शक्यता नसते. आणि आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 6000 ml म्हणजेच 6 लिटर रक्त असते, त्यातून आपले 350 ml फक्त रक्त देतो.
0: अच्छा.
2: म्हणजे फक्त आपण 5% फक्त आपण घेतो. म्हणजे जसे बादलीतून आपण एक तांबा घेतो तसंच ते आहे की ते पुढच्या 24 ते 48 तासामध्ये ते रक्त आपल्या बॉडीमध्ये परत भरून निघते, त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कमजोरी येत नाही, अशक्तपणा येत नाही, त्यामुळे निशंकपणे तुम्ही रक्तदान करू शकता.
1: रक्तदाता म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाने या संदर्भात खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता रक्तदातांशी उणीव पण तशी भासत नाही आणि जागृती पण जी करायला हवी आहे ती पण केलेली असल्यामुळे आता स्वेच्छेने रक्तदाते पुढे येतात आणि रक्ताची कमतरता असेल त्यावेळेला अनेक ठिकाणी शिबिरं आयोजित करून आपण रक्त संक्रमण करून आवश्यक त्या रुग्णांना त्याचा पुरवठा करतो. पण हे सगळं करत असताना अजून काय याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजेत अशा संदर्भातलं आम्हाला माहिती हवी तुमच्याकडून. रक्तदाते आणि रक्तपेढी यांचा जो समन्वय असायला पाहिजे त्या संदर्भात आपण काय आणखीन उपाययोजना करू शकतो.
2: रक्तदान वाढवण्यासाठी दरवर्षी आपण रक्तदाताचे सत्कार करतो, शिबिर आयोजकांची सत्कार करतो, तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारची रॅली आयोजित करतो की जेणेकरून समाजामध्ये रक्तदात्यामध्ये या संदर्भात त्यांच्या शंका निरसन होतील, त्यांच्या जनसामान्यामध्ये रक्तदानाविषयी एक चांगले महत्त्व जाईल व ते रक्तदानासाठी पुढे येतील. तसेच आम्ही समाजामधून रक्तदान जास्तीत जास्त होण्यासाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपक्रम वापरतो, जसे की शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे जाऊन आपण रक्तदानाविषयी जनजागृती करतो, त्यांना रक्तदानाविषयी आपण ज्यांचे फायदे काय आहेत किंवा रक्तदानाने आपण 1000 लोकांचे जीव वाचवतो हे त्यांना समजावून सांगतो आणि त्यांच्यामधले जे गैरसमज ते सगळं आपण दूर करतो. त्यामुळे ते जे काही रक्तदाते आहेत त्यांच्यामधून येणार

0: ते पुढे येतात आणि रक्तदान करतात. आपल्या ब्लड बँकेमार्फत अशा शिबिर आयोजकांनी रक्तदाते जे दरवर्षी करतात, अशा माध्यमातून आपण दरवर्षी रक्तकेंद्राला आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ 5,500 डोनर होतात, रक्तदाते होतात, आणि त्यांच्यामार्फत एका बॅगमधून आपण 3 बॅगा तयार करतो. तर त्यामार्फत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 9,000 बॅगा त्यांना आपण पूर्णपणे मोफत देतो. तर हे कशामुळे शक्य झालं, तर आपण केलेला जनजागृती आणि रक्तदानाचा सहभाग आणि शिबिर आयोजकांचा सहभाग यांच्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून त्यांना प्रोत्साहन निर्माण करून आपण रक्ताची गरज भागवतो.
1: आणि दिवसेंदिवस ही गरज वाढतेच आहे, त्यामुळे आणखीन आणखीन रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
0: तर आपल्याला माहीत आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रकारचे रुग्ण असतात, जसे की अॅनिमियाचे आहेत, म्हणजे रक्त शरीरामध्ये कमी असणे, ऑपरेशन असणे, वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सिडेंट होणे, सिझर असणे, किंवा डिलिव्हरीनंतर PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज होणे, तसंच लिव्हरचा डिसीज आहेत, डायलिसिसचे पेशंट आहेत, जसे ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरचे आजार आहेत, थॅलॅसेमिया आहे मेन, ह्या सर्व आजारामध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असते. ते जेणेकरून त्या सर्वांची गरज भागवण्यासाठी आपल्याला नियमित प्रत्येक रक्तदाताने रक्तदान देणे अत्यंत आवश्यक आहे.
2: ही रक्तदानाची संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारची असते?
0: रक्तदान आपण प्रथम जे मंडळ आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत त्यांच्याकडून लेटर येतं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करत आहे, आपले सहकार्य आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमच्या रक्तकेंद्रामार्फत तिथे जातो सर्व साहित्य घेऊन, आणि तिथे आपण रक्त कलेक्शन केल्यानंतर ते रक्त आम्ही रक्तपेढीमध्ये घेऊन येतो, आणि त्यानंतर ते आपण 2 ते 6 degree टेम्परेचरला ते हवावे लागते, कारण त्याच्यामध्ये पेशी असतात, ते 2 ते 6 degreelaच ते टिकतात. टेम्परेचर जर बदल झाला तर त्यातल्या पेशी नष्ट पाहू शकतात. म्हणून 2 ते 6 degreला ते टेम्परेचर ठेवल्यानंतर आम्ही त्या रक्तपेशीवरती वेगवेगळ्या क्रिया करतो, जसे की त्याचे सेपरेशन करतो. सेपरेशन म्हणजे एका होल ब्लडमध्ये 3 घटक असतात, प्लाझ्मा, PCV म्हणजे तांबड्या पेशी आणि प्लेटलेट्स, असे वेगवेगळे घटक असतात, ते पेशंटच्या रोगानुसार ते द्यावे लागतात. त्यामध्ये सेपरेशन ही प्रक्रिया करावी लागते, त्यामध्ये हे 3 घटक वेगळे केले जातात आणि ते वेगळे घटक आपण वेगळ्या टेम्परेचरला ठेवावे लागतात. जसे की तांबड्या पेशी आहेत ते आपण 2 ते 6 degreला ठेवतो, प्लेटलेट्स आहेत ते आपण 22 degree टेम्परेचरला ठेवतो, आणि प्लाझ्मा जो आहे तो -40 degree टेम्परेचरला ठेवावा लागतो. तसेच त्यांचे जे आपण आता कांबोडे जे बैल आहेत त्यांचे लाईफटाईम पण ठराविक असते. जसे तांबड्या पेशी असतात ते फक्त 35 दिवस टिकतात, म्हणजे ते 35 दिवसामध्येच आपल्याला ते वापरावं लागतात पेशंटसाठी. तसेच प्लेटलेट्स फक्त 5 दिवस टिकतात. प्लेटलेट आपण घेतल्यानंतर त्या फक्त 5 दिवसामध्ये ज्या कोणाला पेशंट लागतील त्या पेशंटला द्यावं लागतात, अन्यथा नाही वापरलं तर ते प्लेटलेट्स 5 दिवसामध्ये खराब होऊन जातात. तसेच प्लाझ्माच आहे, प्लाझ्मा फक्त 1 वर्ष टिकतं, 1 वर्षामध्ये प्लाझ्मा लागणाऱ्या पेशंटला ते द्यावं लागतं, अन्यथा तो खराब होतो. आणखी सांगायला झालं तर हे आपण जे सगळे ब्लड गोळा करतो किंवा रक्तसंकलन करतो त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण करतो, कारण आपलं कर्तव्य आहे की रक्तकेंद्रामार्फत आपण जे रक्तावरती आपण रक्त चाचण्या करतो आणि त्या ELISA मशीनद्वारे करतो. मी ते पूर्णपणे सेन्सिटिव्ह मशीन आहे आणि त्याच्याद्वारे निगेटिव्ह आल्यानंतरच आपण जे ब्लड संकलन केलेले आहे ते आपण पेशंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पेशंटला आपण देतो, की जेणेकरून हे डोनरचे संकल्पित होणारे जे आजार आहेत ते त्यांना होणार नाहीत. अशा प्रकारे आपण रक्तकेंद्रामार्फत पूर्णपणे सुरक्षित असे रक्त पेशंटना पुरवतो.
2: रक्तदान करण्यासाठीचे पात्रता निकष काय आहेत, म्हणजे रक्तदान करणारी व्यक्ती ही रक्तदान करण्यासाठी योग्य आहे, हे कशाच्या आधारावर ठरवलं जातं?
0: रक्तदाता रक्तदान करण्यासाठी ज्यावेळी रक्तकेंद्रामध्ये येतो किंवा ते शिबिर आहे तिथे येतो, त्यावेळी आपण त्याची तो पूर्ण फिट आहे की नाही हे चेक करूनच आपण त्याचे रक्तदान करून घेतो, की ज्यामध्ये आपण त्याचे वेगवेगळे तपासणी करतो, जसे की क्लिनिकल तपासणी म्हणजे आपण त्याचे नाडी बघतो, ब्लड प्रेशर बघतो, नंतर त्याचं हिमोग्लोबिन नॉर्मली आपलं 12.5 जास्त पाहिजे, म्हणून रक्तदात्याचे हिमोग्लोबिन पण 1.5 ग्रामपेक्षा जास्त असावे. तसेच त्याचे वय 18 वर्ष पूर्ण ते 60 वर्षापर्यंत रक्तदान करू शकतात. तर त्याचे वजन मिनिमम 50 किलो तर पाहिजे, 50 किलोवरती वजन असेल तर त्या आपण त्याचे रक्त आपण घेतो. तसेच त्याचे पूर्ण हिस्ट्री आपण घ्यावं लागते रक्तदात्यांची, जसे की त्याला मेजर कोणता आजार आहे की नाही, जसे डायबिटीस आहे, ज्याला इन्सुलिन चालू आहे, हृदयविकाराचा त्रास आहे का किंवा हृदयाचे इतर विकार आहेत का, तसेच ब्रेनचे काही आजार आहे का, जसे इपिलेप्सी म्हणजे फिट येणे, तसेच हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरचा काय आजार आहे का, किडनीचे काय आजार आहेत का, लिव्हरचे काय आजार आहेत का, थॅलॅसेमिया वगैरे आहे का, किंवा त्याला कधी अगोदर रक्त दिलेलं आहे का, तसेच त्यांना HIV वगैरे अगोदर झाले काय, किंवा कावीळ BC ह्या प्रकारची कावीळी अगोदर त्यांना झाले आहे का, किंवा मलेरिया झाला आहे का, हे सगळे हिस्ट्री विचारल्यानंतरच जो कोणी यामध्ये सगळ्यामध्ये निगेटिव्ह असेल, जो फिट असेल त्यांचंच आपण रक्त कलेक्ट करतो, म्हणजे आपण फिट पात्र असणाऱ्याच रक्तदात्याचं आपण रक्त घेतो.
2: मग रक्तगट कशा प्रकारे ओळखता येतो?
0: रक्तगट 1902

0: रक्तगटाचा शोध लागला. त्याच्या अगोदर रक्तगट म्हणजे काय आहे कोणाला माहीत नव्हते, म्हणजे एका डोनरचं रक्त कोणत्या पेशंटला देणे, कारण त्यामध्ये पण पेशंट दगावत होते. खरं त्यावेळी काही माहिती नसल्यामुळं, शोध लागला नसल्यामुळं आपल्याला त्याचा कारण माहीत नसावे. खरं नंतर 1902 लँडशनर यांनी ब्लड ग्रुपचा शोध लावला. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे 8 प्रकारचे ब्लड ग्रुप असतात याचा शोध लावला. जसे की मेजर 4 ग्रुप असतात, ते उपगट 4 असतात. मेजरमध्ये ज्यामध्ये ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह, निगेटिव्हमध्ये ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह, असे मेन 8 प्रकारचे ग्रुप असतात. हे त्यांनी लँडशनरने 1902 शोध लावला. त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांना 1930 नोबेल पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करतो.
1: मसा कोणता रक्तगट आहे ज्याची सर्वाधिक गरज भासते?
0: प्रत्येक गटाची गरज लागते. खरं त्यामध्ये युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रिसिव्हर असे दोन प्रकारचे गट असतात. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह असा ग्रुप आहे की त्यामध्ये अँटीजन नसतात कोणतेच, त्यामुळे तो जो ग्रुप आहे ओ निगेटिव्ह तो सर्व ग्रुपच्या पेशंटना चालतो. तसंच ए बी पॉझिटिव्ह तो ब्लड ग्रुप रिसिव्हर म्हणून ऍक्ट होतो, म्हणजे त्या ग्रुपला कोणत्याही डोनरचं ब्लड चालतं. तर असे दोन प्रकारचे मेन युनिव्हर्सल डोनर आणि रिसिव्हर ग्रुप आहे. कारण ऍक्च्युअली प्रत्येक ग्रुप हा महत्त्वाचा असतो, कारण पेशंट कोणत्या ग्रुपचा येईल काय सांगता येत नसतं, त्यामुळे प्रत्येक ग्रुपच्या डोनरने रक्त देणं अत्यंत गरजेचं असतं.
1: रक्तदान करणारी व्यक्ती ही एकावेळी किती रक्तदान करू शकते?
0: एकावेळी एक व्यक्ती वर्षातून जास्तीत जास्त 4 वेळा रक्तदान करू शकते, कारण आपल्या RBC म्हणजे तांबड्या पेशीचे लाईफ असतं ते 90 दिवस ते 120 दिवस असतं, त्यामुळे तेवढा कालावधी लागतो. रक्तपेशी लगेच तयार होतात. खरं बाकीचे कंपाऊंड आपल्या ब्लडचे जसे कोएगुलेशन फॅक्टर्स आहेत, हार्मोन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, ते तयार होण्याला 3 महिने लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने 3 महिन्यानंतर कधीही रक्तदान केलं तरी चालते.
1: एका वेळी किती रक्तदान करू शकतो?
0: एका वेळी आपण 350 ml रक्त घेतो. ज्यांचं वजन 45 किलो ते 55 किलो आहे त्यांनी 350 ml ब्लड दिले तरी चालते. तसे ज्यांचे वजन 55 किलोपेक्षा जास्त असेल त्यांची 450 ml सुद्धा ब्लड आपण घेऊ शकतो.
1: अच्छा. रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येतो असा एक समज आहे, तो कितपत खरा आहे?
0: रक्तदानानंतर अशक्तपणा येतो हा पूर्णपणे खोटा समज आहे. कारण उदाहरण घ्यायला झालं तर मी जवळजवळ 22 वेळा रक्तदान केलेलं आहे. आता सप्टेंबरमध्ये मी 23वं रक्तदान करेन. तर कधीच मला अशक्तपणा जाणवला नाही किंवा कमजोरी जाणवला नाही. कारण रक्तदान केल्याने लगेच 24 ते 48 तासामध्ये नवीन रक्त तयार होतं. नवीन रक्त म्हणजे तयार होण्यास चालना मिळते, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, त्यामुळे कमजोरी किंवा अशक्तपणाचे काही येत नाही.
2: आपण श्रोत्यांना हे सांगूया पुन्हा एकदा की याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये वय वर्ष 18 ते 60 वयोगटातला निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात. त्याच्यानंतर त्याचं HB हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12.5 पर्यंत असणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा की कुठलेही सांसर्गिक आजार त्याला असता कामा नयेत. या दृष्टीने जर रक्तदात्यांनी काळजी घेतली तर नियमितपणे 3 महिन्यांनी ते रक्तदान करू शकतात.
1: बरोबर. महिलांनी रक्तदान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
0: अजूनपर्यंत तरी आत्तापर्यंत जे आपण रक्तदान शिबिर घेतो किंवा रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर चालू असतात त्यामध्ये महिलांचं प्रमाण अजून कमी आहे. कारण महिलांमध्ये एक तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि दुसरं म्हणजे वजन कमी असतं. महिलांमध्ये दुसरं सांगायचं म्हटलं तर मासिक पाळी किंवा अंगावर पिणारे बाळ आणि गरोदर माता ह्या पिरियडमध्ये त्यांनी रक्तदान करू नये. हा पिरियड सोडून त्यांनी कोणत्याही वेळेला रक्तदान केलं तर चालते, परंतु त्या ह्या ज्या काही चाचण्या आहेत त्यामध्ये त्यांनी फिट असायला हवे.
1: अच्छा. ज्या व्यक्ती कष्टाची कामं करतात त्यांनी रक्तदान केल्यानंतर विश्रांती घेण्याची आवश्यकता असते का? म्हणजे काम न करता त्यांनी घरात थांबायला हवं का?
0: तसं काय, बरेच रक्तदान करण्यासाठी लोक येतात की जे गिरणी कामगार असतात किंवा भरपूर कष्टाची कामे करतात ते रक्तदान करण्यासाठी नियमित येतात. परंतु रक्तदान केल्यानंतर त्यांना आपण चहा नाश्ता केल्यानंतर त्यांनी फक्त एक तासभर विश्रांती घेतली की त्यांनी आपापल्या कामावरती ते जाऊ शकतात आणि कोणतेही कष्टाची कामे करू शकतात. त्यांना कमजोरी किंवा अशक्तपणा अजिबात येत नसतो.
1: तुम्ही आता म्हणालात की एका रक्तपिशवीमध्ये साधारणपणे एका व्यक्तीचं 350 ते 450 ml रक्त साठवलं जातं, तर मग हे साठवलेलं रक्त किती लोकांसाठी वापरता येऊ शकतं?
0: आता मग मी सांगितल्याप्रमाणे एक जे ब्लड आहे किंवा एक बॅग आहे आपण जे रक्तदाते मार्फत घेतो त्यामध्ये 3 कंपाऊंड असतात, तांबड्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. तर आपण एका रक्तपेशीमधून 3 प्रकारचे आपण घटक तयार करतो. त्या 3 पेशींना जातात, म्हणजे एक रक्तदाता 3 पेशंटचे प्राण वाचवतो. तुम्ही एकाच पेशंटचे प्राण वाचवत नाही तर तुम्ही एक बॅग जरी दिली असली तरी तुम्ही 3 रुग्णांचे

0: प्राण वाचवत असता. तर अत्यंत हे पुण्याचे काम आहे, त्यामुळं प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे.
1: नक्कीच.
2: यासाठी मला कश्यपनताई एक सांगावं असं वाटतं की आपलं वय वर्ष 18 झाल्यापूर्वी आपला रक्तगट माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की आपला ब्लड ग्रुप कोणता आहे, आपल्याला रक्ताची आवश्यकता लागू शकते किंवा आपल्याला रक्तदान करायची वेळ येऊ शकते. आपल्या नातेवाईकांसाठी जर आपण आवश्यकता असेल आणि आपण रक्त दिलं तर ते अधिक महत्त्वाचं असतं की आपल्याला हिस्ट्री माहीत असते, म्हणजे पेशंटची पण माहिती असते आणि रक्तदात्याची पण माहिती असते. म्हणून आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमातून असं श्रोत्यांना आवाहन करूया की आपण तज्ज्ञान झाल्यानंतर आपला रक्तगट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कुठेही उपयोगी पडू शकतो आणि कुठेही रक्ताची आवश्यकता लागू शकते.
1: नक्कीच. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुद्धा या रक्तदानाचा काही फायदा होतो का?
0: तर हा एक चांगला प्रश्न आहे, कारण रक्तदात्याला हे महत्वाचं असतं की आपण रक्तदान करणार आहे, पेशंट जे वाचणार आहे बरोबर आहे, कारण आपल्याला काय फायदा होणार आहे. तर त्यामध्ये भरपूर फायदे आहेत. तर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय, तर आपण समाजात देणे लागतो, त्यामुळे आपल्याला समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. तर रक्तदानापेक्षा दुसरं श्रेष्ठ कार्य नाही, कारण रक्तदान केल्यामुळे समाजातील कोणाचा तरी जीव वाचणार आहे, जीवदान मिळणार आहे, तर त्याचे जे पुण्य आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. नंतर आपण रक्तदान वारंवार केल्यामुळे, नियमित केल्यामुळे आपल्या ज्या पांढऱ्या पेशा आहेत, तांबड्या पेशा आहेत, त्या रेग्युलर तयार होत जातात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपले जे होणारे आजार आहेत ते त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. तसेच रक्तदान केल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये असणारं कोलेस्ट्रॉल आहे जे रक्त गोठवतं किंवा गोठडी तयार करतं, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे हृदय विकार किंवा हृदयाचा अटॅक ह्याचे प्रमाण कमी होते. तसेच वारंवार रक्तदान केल्यामुळे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा इतर जे आजार आहे त्याचे प्रमाण बऱ्याच अंश,
1: कॅन्सर आहे, कॅन्सरचे
0: प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. तसं रक्तदान केल्यामुळे आपल्याला कार्ड मिळते, रक्तदाता कार्ड म्हणून, ते 2 वर्षापर्यंत पण ते आपल्या मित्रासाठी असू दे, नातेवाईकासाठी असू दे, आपल्या ओळखीच्या कोणासाठी असून ते आपण वापर देतो. म्हणजे आपल्या रक्ताचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण पूर्ण फ्री आपल्या शासकीय रक्तपेढीमार्फत त्यांना रक्त पुरवलं जाते. तसेच रक्तदान केल्यामुळे आपले ब्लडमधले असणारे जे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, जसे रक्तगट आहे,
1: रक्तातली साखर,
0: साखर असू दे किंवा मलेरिया, गुप्तरोग असू दे, परत हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, HIV ग्रुप, हे सगळे जे टेस्ट आहेत त्या पूर्णपणे रक्तपेढीमार्फत फ्री केले जातात, की ज्याचे बाहेर त्याचे टेस्टचे किंमत भरपूर होते, 2 ते 3 हजार होते. तरी आपण हे पूर्णपणे मोफत केल्या जातात हे सगळे टेस्ट असतात. तसेच रक्तदान केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं, म्हणजे आपल्याला बरं वाटतं, कारण आपण एखादा जीव वाचवण्यासाठी आपण रक्तदान केलेलं आहे, त्याचा जीव वाचणार आहे,
1: समाधान मिळतं,
0: त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
2: खूपच फायदे आहेत.
0: जसे रक्तदान केल्यामुळे अतिरिक्त आपल्या शरीरामध्ये लोह असेल तर ते कमी होते,
2: मर्यादित
0: रक्ताचा फ्लो चांगला राहतो. तसे रक्तदान केल्यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी झाल्यामुळे अटॅकचे प्रमाण सुद्धा कमी होते. असे रक्तदानाचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे हे सगळे फायदे विचारात घेऊन रक्तदात्यांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी रक्तदान केले पाहिजे, की जेणेकरून त्यांची बॉडी चांगली राहील, त्यांना आजार होणार नाहीत आणि पेशंटला फायदा होईल.
1: रक्तदात्यांची संख्या वाढावी म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये काही उपक्रम राबवले जातात का रक्तपेढीकडून?
0: रक्तपेढीमार्फत आपण जवळजवळ वर्षाला आपल्याला 9 ते 10 हजार बॅग लागतात पेशंट देण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला रेग्युलर रक्तदान करून घेणे महत्त्वाचे असते. तर त्यासाठी आपल्याला रक्तदात्यांचे सत्कार समारंभ आयोजित करणे, शिबिर आयोजकांचे सत्कार समारंभ आयोजित करणे, तसेच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, राजकीय संस्था आहेत, तरुण मंडळे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, इथे सर्वांच्या ठिकाणी जाऊन आपण रक्तदानाविषयी आपण जनजागृती करतो, त्यांचे फायदे तोटे सांगतो आणि त्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन देतो, की जेणेकरून आपल्याला 1000 पेशंटचे आपल्याला जीव वाचवायचे आहेत, त्यामुळे ते पुढे येतात आणि रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मदत करतात. आणि आपण त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर आयोजित करतो पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्यामार्फतच आपण रक्त संकल्पित करून रुग्णांचे प्राण वाचवतो.
1: अच्छा,
0: हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे.
2: यानिमित्तानं मला आणखीन एक सर तुम्हाला विचारायचं आहे की हा बॉम्बे ग्रुप म्हणून जो आहे त्या संदर्भातलं रत्नागिरी जिल्ह्यामधले डोनर कशी परिस्थिती आहे आणि त्याची आवश्यकता लागल्यानंतर आपण काय व्यवस्था करतो?
0: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा फार रेअर ब्लड डोनर आहे, कारण हा मुंबईमध्ये हा सापडला होता बॉम्बे ब्लड ग्रुप, त्यामध्ये एच अँटीबॉडी नसते, तर हा एकदम रेअर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका दोनच फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपचे डोनर आहेत, त्या ग्रुपला आपण त्याच ग्रुपचं ब्लड द्यावं लागतं.
1: मुरेश्वरजी, तुम्ही आतापर्यंत 105 वेळा रक्तदान

0: केलेलं आहे, म्हणजे खरंच ही एक विक्रमी गोष्ट आहे. तर तुमचा अनुभव काय सांगाल?
1: आता सरांशी आपण बोलतोय त्याप्रमाणे मला खूप फायदा झाला आणि मला एक ते समाधान आहे की आपल्या नरदेहाचं सार्थक करणं असं आपण जे म्हणतो आपण प्रपंचामध्ये, तर ते मला सार्थकी लावल्यासारखं वाटतं. कारण मनुष्यच मनुष्याला रक्तदान करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही किंवा असं रेडीमेड आपल्याला मिळत नाही हे मला कळल्यापासून मी रक्तदान करतो. आणि याचं जे समाधान आहे ते फार महत्त्वाचं आहे. याच्याकरता मला कौटुंबिक पण मदत झाली, खूप मदत झाली सगळ्यांची, आणि माझे मित्रपरिवार आहेत त्यांची पण खूप मदत झाली. आणि यानिमित्तानं माझं शरीर निरोगी राहिलं. मी आत्तापर्यंत रक्तदान करू शकतो ह्याचंच हे त्याचं उदाहरण आहे की निरोगी प्रकृती आणि समाजातल्या असलेल्या या रक्तदानाबद्दलच्या समज गैरसमजाच्या मुळेतून हे माझ्याकडून कार्य झालं.
0: अच्छा, रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजाने यामध्ये काय करायला हवं?
2: समाजाने, कारण आपल्याला दररोज तुम्ही बघताय की सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरपूर रुग्ण येत असतात, त्यांना रक्ताची दररोज गरज लागत असते, त्यांना रक्त मिळायला पाहिजे, त्यांचे जीव वाचले पाहिजेत. म्हणून समाजाने पण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या रक्तदानाविषयी माहिती घेऊन त्यांनी रक्तदान करण्यास प्रवृत्त व्हायला पाहिजे. त्यांनी रक्तपेढीत येऊन रक्तकेंद्रामध्ये येऊन त्यांनी रक्तदान केले पाहिजे की जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचतील.
1: आणि ज्यांना ही माहिती समजली आहे किंवा ज्यांना हे या विषयाची गांभीर्य माहिती आहे त्यांनी आपापसात चर्चा करून याच्यातून रक्तदाते तयार करायला हवेत.
0: बरोबर,
1: नवनवीन रक्तदाते पुढे यायला हवेत. यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याला जितक्यांना शक्य आहे त्यांना सांगणं, आवाहन करणं की नाही रे बाबा तू रक्त तपास तुझं, त्याच्यानंतर तू रक्तदानासाठी योग्य आहेस की नाही याचं मार्गदर्शन तुला रक्तपेढीमध्ये मिळेल आणि तुझा ब्लड ग्रुप कुठला आहे तो कळेल, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे.
2: सगळ्यात महत्त्वाचं रक्तदान आपण का केलं पाहिजे, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजून कारखान्यात, लॅबमध्ये, दुकानामध्ये
1: कुठेही
0: तयार होत नाही.
2: मानवी रक्ताला मानवी रक्त हाच पर्याय आहे. अजून आपण कोणत्या जनावरांचं, प्राण्यांचं रक्त आपल्याला चालत नाही, तेव्हा मानवाचं रक्त मानवालाच चालते. त्यामुळे मानवासाठी रक्त देणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आपण आपल्या बांधवांचा प्राण वाचवता येईल आपल्याला.
0: तर श्रोते हो, रक्तदानासाठी काही मिनिटं पुरेशी असतात. तुमच्या हा काही मिनिटांचा वेळ हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. तर रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे आपण कायम ऐकत आलोय, हीच गोष्ट आपल्या मनामध्ये रुजवूया आणि नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प करूया. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, मुरेश्वर जोशी तुम्ही सुद्धा आज इथे आलात आणि एक छान संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: मी निरोप घेताना एवढंच म्हणेन, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे स्वेच्छा रक्तदान, काळाची खरी गरज.
2: आपण समाजाचे एक देणे आहे, त्यातून आपण मी एवढं सांगू इच्छितो की करुण दान रक्ताचे रण फेडूया समाजाचे. तर रत्नागिरी आकाशवाणीतर्फे मला रक्तदानाविषयी चार शब्द बोलण्यास परवानगी दिली. रक्तदात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी हजारो पेशंटचे प्राण वाचवलेले आहेत आणि इथून पुढे त्यांनी त्यांचे कार्य असेच चालू ठेवावे. आणि मला इथे बोलवल्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे शतश आभार. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

श्रोतेहो, रक्ताला कोणताही पर्याय नाही. रक्ताची गरज कधी, कुणाला, कोणत्या क्षणी भासेल हे सुद्धा सांगता येत नाही. अशा वेळी एखादा अनोळखी रक्तदाता जीवनदूत बनून समोर येतो आणि आशेचा एक नवा किरण देतो. रक्तदान ही केवळ एक वैद्यकीय गरज नसून ती माणुसकीची भावना आहे. आपल्या शरीरातलं काही थेंब रक्त दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद, आशा आणि नवसंजीवनी निर्माण करू शकतं. म्हणूनच रक्तदाता हा केवळ दाता नसतो, तर तो जीवन वाचवणारा खरा नायक असतो. रक्तदात्यांच्या अमूल्य योगदानामुळेच अनेकांना नवजीवन मिळतं. म्हणूनच निस्वार्थ भावनेने रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना मनपूर्वक अभिवादन. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आजच्या या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी

0: डॉक्टर अर्जुन सुतार यांची मुलाखत आपण ऐकली. त्यांच्यासोबतच 105 वेळा रक्तदान केलेले रक्तदाता मोरेश्वर जोशी यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं. या मुलाखतीच्या संवादिका होत्या कश्मीरा सावंत, तर सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने दृष्टिहीन लोकांसाठी लेट्स सी या ॲपची निर्मिती करणाऱ्या शौनक सावरगावकर आणि ओजस मुंदडा यांच्याशी गायत्री देवडा यांनी साधलेला संवाद. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. युववाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30 वाजता अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखिका वैजयंती नांदगावकर. आणि 10 जून जागतिक दृष्टिदान दिनानिमित्ताने नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादर करते नयन पवार. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम या सभेत आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पर्यावरण वाचवा या अख्यान विषयानुषंगानं सुप्रसिद्ध कीर्तनकार तसेच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्तीपरायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन. त्यांना सत्संगत अशी आहे हार्मोनियम साथ कौस्तुभ परांजपे यांची आणि तबला साथ अमेय हर्डीकर यांची. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. अवश्य ऐका लोकसंगीताच्या कार्यक्रमात हे कीर्तन आज संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा आणि सहकलाकार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
1: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प

0: मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया आपली माणसं. या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी, आशा भोसले, महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: श्रोते हो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
1: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
0: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादर

0: करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हिचं काय चुकलं. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, देवकी पंडित आणि सहकलाकार

कार्यक्रमात आता ऐकूया हिचं काय चुकलं. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, देवकी पंडित आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: मराठी चित्रपट संगीताचा आपण आनंद घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कळतंय पण वळत नाही या चित्रपटासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं हे गीत, संगीतकार बाळ पळसुले।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: निखारे या चित्रपटासाठी महेंद्र कपूर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं फ. मु. शिंदे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते बाळ पळसुले. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सुरुवातीला आजच्या दिनविशेषांविषयी 12 जून महत्त्वाच्या काही घटना आपण आधी जाणून घेऊया. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, तो दिवस होता 12 जून 1905. 12 जून 1993

या दिवशी पृथ्वी क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली. कोनेरू हंपी या बुद्धिबळातील वुमन ग्रँडमास्टर बनल्या. तो दिवस होता 12 जून 2001. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारताच्या सर्वात कमी वयातील आणि एकूणात दुसऱ्या खेळाडू होत्या. आता आजचे दिनविशेषांमध्ये आज ज्यांचा जन्मदिन आहे त्यांच्याविषयी. 12 जून 499 या दिवशी भारतीय गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म झाला. बौद्ध धर्मग्रंथाचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म 12 जून 1894. लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म 12 जून 1917 या दिवशी झाला. हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांचा जन्म 12 जून 1957 या दिवशीचा.

आता 12 जून या दिवशी ज्यांचं निधन झालं त्यांच्याविषयी. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं निधन 12 जून 1964 या दिवशी झालं. भारताचे 7वे सरन्यायाधीश प्रबा गजेंद्र गडकर यांचं निधन झालं 12 जून 1981 या दिवशी. भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचं निधन 12 जून 2015 या दिवशी झालं. भारतीय संस्कृत विद्वान पद्मविभूषण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त गोपीनाथ कविराज यांचं निधन 12 जून 1976. भारतीय लेखक दीनानाथ गोपाळ तेंडुलकर यांचं निधन 12 जून 1972 या दिवशी झालं. आणि 12 जून 2000 या दिवशी मराठीतील लेखक कवी नाटककार आणि अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुल यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 या दिवशी झाला. या सर्वांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन. श्रोतो, पुलं एका ठिकाणी म्हणतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे. या त्यांच्या विचाराबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची आता आपण सुरुवात करणार आहोत. आज मेरे यार की शादी है, मेरा यार बना है दुल्हा, बाबुल की दुआए लेती जा. ही लग्न समारंभात आजही अभिमानाने वाजवली जाणारी गाणी लिहिणारे संगीतकार रवी यांच्याविषयी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. कोणत्याही चित्रपटाचा आत्मा त्यातील गीतं आणि गीताचा आत्मा त्याचं संगीत असतं. इतर संगीतकारांएवढी लोकप्रियता संगीतकार रवी यांना कदाचित मिळाली नसेल, पण संगीतकार रवी यांनी एका पाठोपाठ एका गाण्यांना सुंदर संगीत देऊन स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्याकडे प्रत्येक संगीतकाराचा अनेक वाद्यांनी युक्त असा वाद्यवृंद असायचा. पण रवींच्या

वाद्यवृंदांमध्ये त्यांनी प्रामुख्याने केवळ शहनाई, संतूर आणि गिटार यांचा वापर केलेला दिसतो. साध्या सोप्या वाटणाऱ्या पण लक्षवेधी अशा गीतांची त्यांनी रचना केली आणि चित्रपटसृष्टीत स्वतःला संगीतकार म्हणून स्थापित केलं. या संगीतकार रवींचा जन्म 3 मार्च 1926 रोजी दिल्ली इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव रविशंकर शर्मा असं होतं. त्यांना पार्श्वगायक व्हायचं होतं. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी इलेक्ट्रिशियन म्हणून ते काम करत असत. ते हार्मोनियम वाजवणं आणि गाणं शिकले. 1950 साली गायक होण्यासाठी ते मुंबईला आले. सुरुवातीच्या काळात संगीतकार रवी हेमंत कुमार यांच्यासारख्या मोठ्या संगीतकाराचे सहाय्यक म्हणून चित्रपट संगीताच्या जगात सामील

रवी यांचे हिंदी चांगलं असल्यामुळे हेमंत कुमार गाण्यासाठी त्यांचा सल्ला घेत असत. एकही रास्ता, दुर्गेश नंदिनी, नागिन या चित्रपटात त्यांनी हेमंत कुमारबरोबर काम देखील केले. नागिनमधले मेरा मन डोले मेरा तन डोले याची धून, या गीताची धून संगीतकार रवी यांनी तयार केली होती. ऐकूया ती धून आणि ते गीत.

मंगेशकर यांनी गायलेलं नागिन या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार हेमंत कुमार. आता ऐकूया एक निवेदन. हे निवेदन आलंय कैलासवासी परशुराम गणेश अभ्यंकर कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि आर बी कुलकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून. कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांच्याकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वीची पुरवणी परीक्षा जून जुलै 2026 बाबतचं हे निवेदन आहे. ही परीक्षा केंद्र क्रमांक 0611 या केंद्रावरती होणार आहे. या परीक्षेचा कालावधी 16 जून 2026 ते 4 जुलै 2026 असा आहे. पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं केंद्र संचालक कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी यांच्याकडून कळवण्यात येत आहे. 12वीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भातलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण संगीतकार रवी यांच्याविषयी जाणून घेत आहोत. 2-3 वर्षानंतर हेमंत कुमार यांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वचन चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात चंदा मामा दूर के आणि एक पैसा दे बाबू अशी गीतं पण त्यांनी लिहिली. यूही चुपके चुपके हे गीत आशा भोसलेंबरोबर गायलं देखील आहे. ऐकूया चंदा मामा दूर दूर या गीतात वचन या चित्रपटातलं हे गीत गायलंय आशा भोसले यांनी. रचना पंडित रविशंकर यांची, संगीतकार रवी.

श्रोतेहो, या गीतातील बीन ही न वाजवता संगीतकार रवींनी आपल्या हार्मोनियमवर ही धून तयार केली होती. लता मंगेशकर.

श्रोतेहो, संगीतकार रवी यांनी देवेंद्र गोयल यांच्या सर्व चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे नई राहे, चिराग कहा रोशनी कहा, एक फूल दो माली, 10 लाख. या सर्व चित्रपटांच्या यशानंतर देखील रवी यांना चित्रपटसृष्टीत योग्य स्थान मिळण्यासाठी जवळजवळ 5 वर्ष वाट पाहावी लागली. दरम्यान त्यांनी अलबेली, अयोध्यापती, देवर भाभी, घर संसार, मेहंदी अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं. त्यांचं खऱ्या अर्थानं नशीब उजळलं असं आपण म्हणायला हरकत नाही. तो चित्रपट 1960 प्रदर्शित झालेला 14वी का चांद. गुरुदत्त यांच्या क्लासिक चित्रपटात उत्कृष्ट गाणी आणि अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या यशाने संगीतकार रवी यांना चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून स्थापित केलं. आणखीन जाणून घेण्यापूर्वी ऐकूया वचन या चित्रपटातलं गीत. आत्ता आपण ऐकलं दो कलिया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत.

0: श्रोतेहो, कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी. हीच कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्याचा सामना करण्यासाठी सज्ज होती. तेव्हा यासाठी कोणती विशेष तयारी करण्यात आली, पूर भूस्खलनासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, यावर कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी बातचीत केली आहे अनघा मगदुम यांनी.
1: हमारे यात्रियों को, श्रोताओं को ये जानना आवश्यक है कि उनकी सुरक्षा के लिए मानसून में विशेष रूप से हम इस बार 657 स्पेशल मानसून पेट्रोलिंग के लोग लगाते हैं जो राउंड द क्लॉक ट्रैक की मॉनिटरिंग करते हैं. इसके अलावा 141 पेट्रोलमैन उसके ऊपर से और लगाते हैं. तो पूरा कोंकण क्षेत्र मानसून में 24/7 नाइट पेट्रोल और डे पेट्रोल हमारे TSM करते रहते हैं.
0: श्रोते हो, ही मुलाखत प्रसारित होणार आहे शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, पावसाळ्यात कोकण रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ही मुलाखत जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्स या मध्यम लहरी वाहिनीवर किंवा 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. श्रोतेहो, आपण 14वी का चांद या चित्रपटाबद्दल बोलत होतो संगीतकार रवी यांच्याबद्दल. तर आजही या चित्रपटातली सदाबहार अशी ही गीतं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. संगीतकार रवी यांनी संगीत दिग्दर्शनात यशाची उंची गाठली. यानंतर घुंगट, घराना, चायना टाऊन, आज और कल, गुमराह, काजल, फूल और पत्थर, आँखें, नीलकमल, एक फूल दो माली, एक महल हो सपनों का, अशा एकापेक्षा एक अशा सुंदर चित्रपटात संगीत देऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. संगीतकार रवींना अनेक संकटांना तोंड देण्याची वेळ आली, पण प्रत्येक संकटाच्या वेळी त्या संकटावरती मात करून ते पुढे जात राहिले. संगीतकार रवींबद्दल आणखीन एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांनी शास्त्रीय संगीताचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, तरीही शास्त्रीय संगीतावर अनेक सुपरहिट गाणी त्यांनी आपल्या रसिकांसाठी दिली आहेत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं वंदना या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार अंजान आणि संगीतकार रवी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 किलो

0: किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आशा भोसले यांना घडवणाऱ्या मोजक्या संगीतकारांपैकी संगीतकार रवी हे एक होते. मीना कुमारी यांच्यावर चित्रित काजल या चित्रपटात राग दरबारी वर आधारित तोरा मन दर्पण कहलाए हे गाणं निसर्गाच्या कुशीत सुरू होतं. बागडणारी हरणं, पक्ष्यांचा किलबिलाट, मोराच्या नृत्यानं, पावसाच्या थेंबांनी गाणं सुरू होतं. आणि नंतर मीना कुमारी ईश्वरासमोर मंदिरात हे भजन गाताना दिसतात. मनाला शांत करणारं हे भजन आणि त्यातील शब्दांप्रमाणे उदात्त असं संगीत देऊन रवी यांनी शब्दांना न्याय दिलाय.

महेंद्र कपूर यांनी संगीतकार रवी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक अविस्मरणीय अशी गाणी गायली आणि त्या गाण्यांना प्रचंड अशी लोकप्रियता देखील मिळाली. म्हणून संगीतकार रवींनी आशा भोसले यांना जास्त संधी दिली. आशाजींच्या आवाजातील वैविध्यपूर्ण अशा आवाजाचा संपूर्ण उपयोग करून घेऊन श्रेष्ठतम अशा धून संगीतकार रवी यांनी बनवल्या. आजही ती सर्व गाणी रसिक तितक्याच आवडीने ऐकतात, ते यासाठीच. आता संगीतकार रवींनी लता दिदींकडून सुद्धा एकाहून एक सुंदर अशी गाणी गाऊन घेतली. त्यातलंच एक गीत आता ऐकूया.

श्रोते हो, या गीतासारखीच आणखीन जी गाणी लता दिदींकडून त्यांनी गाऊन घेतली त्यामध्ये वो दिल कहा से लावू, लागे ना मोरा जिया, मोरी छमछम बाजे पाय लिर्या, ये मेरे दिल ये नादा तू गम से ना घाबरना, बदले बदले मेरे सरकार नजर आती है, तसच गैरों पे करम अपनों पे सितम, बच्चे मन के संचय, मगाशी आपण ऐकलंच, तुम्ही मेरे मंदिर तुही मेरी पूजा, अशा अनेक कर्णप्रिय गाण्यांना संगीतकार रवी यांनी संगीत दिलं. आता मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं, या गाण्यात आशा भोसले त्यांच्या बरोबर गात आहेत. प्यार का सागर या चित्रपटातल्या या गीताचे गीतकार प्रेम धवन, ऐकूया ते गीत.

श्रोते हो, संगीतकार रवी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मेहनती संगीतकार म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या साध्या सुरांनी यशाचे मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. रवींच्या संगीताची महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांचं संगीत आधुनिक वाटतं, पण तरीही त्यामागील परंपरेचे प्रतिध्वनी संतुलित पद्धतीने त्यात समाविष्ट आहेत हे कळतं. त्यांच्या संगीतात पूर्वजांचं अनुसरण आणि समकालीन प्रेरणेचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसून येतो. म्हणूनच चित्रपटातील बहुतेक गाणी काळाचे ताजेतवानेचं भावनेचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा साधेपणा आणि परंपरेची छाया प्रभावीपणे दर्शवतात ते याचमुळे. संगीतकार रवी यांनी प्रत्येक जीवनातील परिस्थिती आणि कित्येक प्रसंगांसाठी संस्मरणीय अशी गाणी रचली. त्यांच्या संगीताने लाखो लोकांच्या मनात एक विशिष्ट असं स्थान त्यांनी निर्माण केलंय. या संगीतकाराचे 7 मार्च 2012 या दिवशी मुंबई इथं निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतीनं आमचं विनम्र अभिवादन.

गुमराह या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. डॉक्टर नीता पांढरपांडे आपल्या लेखात लिहितात, संगीतकार रवी यांचं संगीत आजही घराघरात ऐकलं जातं हेच त्यांचं खरं यश आहे. संगीतकार रवी यांच्याविषयी म्हणावं असं वाटतं, सौबार जनन जनम लेंगे सौबार फना होंगे ये जाने वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे. रवी यांच्या अविस्मरणीय सुरांबद्दलच्या आदर आणि प्रेमापासून वेगळे होऊ न देणाऱ्या संगीतकार रवी यांच्या संगीत प्रतिभेला आमचं हे विनम्र अभिवादन. याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक

0: अगं रिया, कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई, कामवाले मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी, काय म्हणताय? आईशी बोलायचं आहे. बर बर, देते हा आईला फोन. आई, ए आई, मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
0: बरं, दे इकडे फोन. हॅलो. हां, बोला मावशी. काय म्हणताय? बरं नाहीये, ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय, तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही, अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हां मग या, आधी तब्येत महत्त्वाची. हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो, कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून. हां बरं, ठेवू का मग फोन? हो हो, बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात, हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी, काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाही आहे ना, म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4-5 वी तर आहे.
0: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी, लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना.
2: हो.
3: आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते, बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय ग रिया तुझं, पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी, परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोलमजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघ जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
0: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना. तो मिळालाच पाहिजे.
0: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे, असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं का रिया, या पुढे लक्षात ठेव.
1: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
3: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
1: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
3: आता कोण आहे बर? हॅलो. कोण बोलतय? कोण? छकुली. काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.

0: हां दे इकडे फोन दे.
1: घे.
0: हां बोल चकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू तो पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं? अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर ठेवू का मग फोन?
2: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटत छकुलाबाई.
0: हो ना रे,
3: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
0: अगं पण
2: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना, शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
3: म्हणजे
2: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ, कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
3: हो,
2: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
3: कोणती रे दादुड्या?
2: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
3: हो रे.
2: त्यांच्याशी शेकहँड करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती, म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
3: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
0: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
2: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
3: म्हणजे चकुलीनं खेळायचंच नाही?
0: अरे असं कुठे म्हणाले मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
4: हा तसंही तिची जेवणाची फार नखरेत बर का, पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितोच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
0: नाही ना गो.
2: हे आई छकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
3: ए दादुड्या, माझ्या का घसरलास?
2: का म्हणजे मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
3: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
0: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
3: ए आजी कडू लागते ती भाजी.
0: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का, त्या मेथी वाचून आमच्या काळात उखणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
4: मेथीच्या भाजीचं?
0: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
4: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे नुसतं नाव

0: बघितलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
1: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते, किंवा आंबाडीमध्ये केसांचा भुसका. अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हणलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली?

0: विचारतच होईना. मी म्हटलं का बरं, तर म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती, म्हणलं मग तर म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल म्हणे, मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती.
1: अरे बाई,
0: मग तू बघ म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
1: हा बरोबर आहे,
0: शेकू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
1: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली 4 वेळा धुतली होती, पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती. अग त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना, नीट पाहून आणायच ना रिया मेथीची जुडी.
2: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती, त्याला काही कळू नाही का.
1: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया.
2: ए काय ग आई.
3: रिया आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
2: काय आजी तू पण.
3: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
0: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का, आणि या लाडामुळे आहे ना जरा ती कामचुकार झाल्यासारखी वाटते.
2: कामचुकार, मीच कामचुकार.
0: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना 2-3 दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
3: खरंय तुझं राहुल.
2: ए दादूड्या काही पण का.
0: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
2: ए दादूड्या लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
0: हो का.
2: 1098 वर फोन करून सांगेन.
1: अग घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांच तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
0: बरोबर,
2: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची.
1: मग
2: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
3: वा वा
0: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
2: कोणती.
0: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना ते सर्व सोडावे लागतील बर का.
3: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
0: आणि मनही शांत राहत.
3: खरंय तुझं.
2: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
0: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचा नाही का.
1: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
2: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे. अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
3: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की ही रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
1: काय.
3: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी. आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
1: बर,
3: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
1: बर.
3: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
1: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
2: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
1: हे मात्र अगदी छान.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं. हलकं फुलकं. हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातली

एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणींनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे. आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं. त्यातलंच त्यांचं हे एक भाव.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तरं द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्त्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे 2 डोळे मिळतात, त्यामुळे 2 व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं.
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे,

0: तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये सरकारी इस्पितळांमध्ये खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देता येत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
1: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
0: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
1: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
0: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा, या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते. कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी

0: सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते. किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा, आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत तर तो करू शकतो का?
0: मगाशीच जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिकोलिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात. तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती

0: करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं, दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्हीमधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्ही चाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं, लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात. चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही. त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढेल.

0: होऊ शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे.
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झाला आहे, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट आहे चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे.
1: सोशल मीडियाचा वापर,
0: त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची
0: बाजू होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आत्ता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्रपेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते.
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळं किंवा काही खाजगी हॉस्पिटलं यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमानी पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12ही महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथं पूर्ण वेळ नेत्ररोगतज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रकं, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्त्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह्स द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये

0: नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत. आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं, की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं, याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत, अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये, तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज,
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
0: नक्कीच, नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
1: देवाशी रिलेटेड ज्या
0: समजुती ज्या असतात, यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ह असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की, मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
0: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे, पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता, पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते. तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता, हे जग अनुभवता.
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कुणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं, हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची, जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात माझ्या माध्यमातून, आज इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार

0: मानते, धन्यवाद।
1: थैंक यू।
2: 10 जून या जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात।

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

पुलंच्या साहित्याने आपल्याला जीवनाकडे बघण्याचा खूपसा सुस्पष्ट असा दृष्टिकोन दिलेला आहे. जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं आणि नकोशा वाटणाऱ्या गोष्टींकडे जमेल तितकं दुर्लक्ष करण्याचा विवेकीपणा पुलंच्या साहित्याने आपल्याला दिलेला आहे.

पुलंचं माणसांचं निरीक्षण अत्यंत अफाट असं होतं. आपल्या अवतीभवतीच्या साध्या मध्यमवर्गीय माणसांमधील विसंगती शोधून त्यांनी ती पात्रांच्या रूपात अजरामर केली. मग चितळे मास्तर असोत,

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: ध्यानधारणा, योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने पुलंनी संगीत दिलेली गाणी आपण आजच्या गीतबहारमध्ये ऐकतोय. पुलंच्या जगण्यात एक अथांग रसिकता होती. जगण्यावर प्रेम करावं हा संदेश त्यांनी केवळ साहित्यातून दिला नाही तर तो स्वतः जगून दाखवला.

त्यांच्या विनोदामागे माणसांबद्दलची प्रचंड सहानुभूती, करुणा आणि प्रेम होतं. त्यामुळेच त्यांचा विनोद वाचताना डोळ्यात हसू आणि कधी कधी नकळत पाणीही यायचं.

पुलं यांच्या व्यक्तिमत्वाचे खरं तर अनेक पैलू होते. त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं तिथे आपला एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या लेखनातून उतरलेला विनोद कधीच कुणाची टर उडवणारा किंवा बोचणारा असा नव्हता, तर तो माणसाच्या स्वभावातील विसंगतीवर हलकेच बोट ठेवणारा होता. पुलंच्या साहित्यावर प्रेम करता करता आपण पुल या व्यक्तीवर लेखकापलीकडची काकणभर जास्तच माया केली आहे.

पुलं जितके कलेने मोठे होते तितकेच मनाने सुद्धा श्रीमंत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी पुलं देशपांडे फाउंडेशन या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मदत सामाजिक संस्था रुग्णालयं, अंधशाळा आणि गरजू कलावंतांना केलेली आहे. आणि स्वतःला जे मानधन त्यांना मिळत असे ते त्यांनी समाजाला अशा रीतीने परत केलेलं आहे. आनंद देणं आणि आनंद घेणं यापेक्षा दुसरं मोठं पुण्य नाही हीच खरं तर पुलं यांची जीवनशैली होती.

आज पु ल देशपांडे आपल्यात नसले तरी त्यांनी मागे ठेवलेल्या साहित्याचा आणि आनंदाचा ठेवा प्रत्येक मराठी घराघरामध्ये जिवंत आहे आणि म्हणूनच ते मराठी संस्कृतीचे खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर भूषण आहेत. आनंदयात्री पुले यांना विनम्र आदरांजली. आज इथेच थांबूया.

0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA नं केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय

जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या

0: या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात दुसरा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत. आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणी धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत एप्रिल 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 2,23,203 अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत

0: राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन, शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर नेर्लेकर यांची रचना शिल्पा पटवर्धन यांच्या स्वरात.

मुकुंद काळे यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक बाबू बिरादार. बाबू बिरादार यांची कावड ही कादंबरी 1982 सालात प्रकाशित झालेली आहे. ही कादंबरी दोन स्तरावर चालते. एक आहे आपला ध्यास जोपासणं, त्यासाठी सर्वस्व सोडण्याची तयारी ठेवणं, घरावर तुळशीपत्र ठेवणं असं आपण म्हणतो तसा. हा ध्यास आहे परमार्थाचा, नादमय भक्तीचा आणि ईश्वराच्या ठाई लीन होण्याचा. दुसरा स्तर आहे प्रपंच, संसार यापलीकडे आणखी काही नसतं हा होय. संसार म्हटलं की पत्नी, मुलं बाळं, घरदार, सुख या अपेक्षा आल्याच, तर यापासूनच विनमुख होऊन आपल्याच ध्यासाने जगणं म्हणजे सर्वच मोह, माया, लोभ, सुख यापासून अलिप्त राहणं, वाटेल ते शारीरिक मानसिक कष्ट सहन करावे लागतील याचा बाऊ न करता आपल्याच नादात राहणं. प्रस्तुत कादंबरीमध्ये वरील दोन स्तरावर वावरणाऱ्या दोन व्यक्तिरेखा आहेत. एक आहेत गोरख मास्तर आणि दुसरी व्यक्ती आहे रुक्मिणी, गोरख मास्तरांची पत्नी. मृदुंग वाजविण्यात गोरख मास्तरांचा हात उत्तम चालतो. गावीगावी असे मृदुंग वाजविणारे तयार करणं आणि वारकऱ्यांच्या सोबत विठ्ठलाच्या दारी लीन होणं हा त्यांचा ध्यास. या ध्यासापायी ते आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवतात. गोरख मास्तरांच्या मागे त्यांची पत्नी रुक्मिणी हिची होणारी मानसिक अवस्था एकाएकीपणानं कशी घेरली जाते आणि त्याचा परिणाम पुढे काय होतो हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. तर दुसऱ्या बाजूला गोरख मास्तर जो ध्यास जपतात त्या त्यांच्या ध्यासात ते यशस्वी होतात का हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नांची उकल कशी होते हे पाहणं हे या कादंबरीचं उत्कंठावर्धक यश आहे. कादंबरी वाचत असताना केवळ व्यक्तिरेखांच्या हालचाली आणि त्यांचा प्रवास इतकाच आपल्याला सापडतो असं नाही. ही कादंबरी मानसिक आंदोलनाची स्पंदने टिपणारी उत्तम कादंबरी आहे. कुठेही खळखळाट नाही तर प्रचंड खोली असलेला संथ डोह दिसावा अशी. कुठलाही प्रवास कधीच सरळ मार्गी नसतो, तसाच तो एकाच रेषेत नसतो. उंच सखल भाग वेडी वाकडं वळणं प्रत्येक प्रवासात असतातच. तेव्हा या प्रवासात प्रवासी कसा सामोरा जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्या त्यावेळेस त्याची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी साथ देते हेही तितकंच महत्वाचं ठरतं. हे स्पष्ट करताना कमळी, रानबा पाटील वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले महाराज यांचा लेखकाने अतिशय चपखलपणे उपयोग केलेला आहे. कादंबरीतील कथा आणि संपूर्ण वातावरण यांची गुंफण नाजूकपणे तरीही घट्टपणे होणं आवश्यक ठरतं. तसं झालं तरच लेखक यशस्वी होऊ शकतो. तो इथे यशस्वी झालेला आहे असं दिसून येतं. या कादंबरीला वारी, पंढरपूर यांचं वातावरण लाभलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला निरामय परमार्थाचा दरवळ अनुभवास येतो तर दुसऱ्या बाजूला उद्गीर

0: देगलूर पासून देहू आळंदीचा परिसर येतो. या सगळ्या परिसरात अनेक व्यक्तिरेखा भेटतात, त्यांना जोडून घेण्यात बाबू बिरादार यशस्वी झालेले आहेत असं ठामपणे म्हणता येतं. बाबू बिरादार यांची लेखनशैली ही वर्तमान आणि भूतकाळ यांना सोबत घेऊन चालते. त्यांची भाषा सहज सोपी आहे आणि तिच्यात अनेक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर केलेला आहे. त्यामुळे भीमा इंद्रायणी जशा वेगवेगळी रूपे दाखवितात तशी रूपं आपल्याला त्यांच्या निवेदनातून दिसून येतात. भक्तिमय वातावरणासाठी अनेक अभंगांच्या ओळी त्या त्या प्रसंगानुसार नेमकेपणाने दिलेल्या आहेत. रामायण महाभारत यांचे संदर्भही तसेच प्रसंगांना उठव देणारे आहेत. कादंबरीत संवाद फारच अल्प आहेत आणि तेही अल्पाक्षरी अशा स्वरूपाचे आहेत.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या कावड या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण हवामानावर आधारित कृषी सल्ला ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. विजांपासून संरक्षणासाठी आणि वीज चमकण्याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या दामिनी ॲपचा वापर करावा. पाण्याचा योग्य निचरा होऊन निरोगी रोपं तयार होण्यासाठी भात रोपवाटिकेची पेरणी गादी वाफ्यावर करावी. पेरणी करताना प्रतिगुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 850 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 3.330 किलो सुफला खत जमिनीत मिसळून द्यावं. खतांचा बियाण्याशी थेट संपर्क येणार नाही यासाठी खतं जमिनीत चांगली मिसळावीत. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम 2.5 ग्रॅम प्रतिकिलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बियाण्याची पेरणी गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर करून मातीने झाकावी. भात रोपवाटिकेसाठी बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रतिगुंठा 4 किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी 6 किलो आणि संकरित जातींसाठी 2 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 2 दिवसांनी किंवा जमिनीत पुरेसा वापसा असताना प्रतिगुंठा 5 ते 6 लिटर पाण्यात पेंडीमेथॅलिन 30 EC 33 मिली किंवा ऑक्साडायझिल 80 WP 1.25 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी. जे शेतकरी स्वतःकडे साठवून ठेवलेलं भात बियाणं पेरणीसाठी वापरणार असतील त्यांनी बियाण्यावर 3% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ मिसळून द्रावण तयार करावं. उपलब्ध बियाणं पूर्णपणे बुडेल इतक्या प्रमाणात द्रावण करावं. बियाणं द्रावणात टाकल्यानंतर ते चांगलं ढवळावं. तरंगणारं हलकं आणि निकृष्ट बियाणं चाळणीच्या सहाय्याने वेगळं करावं. तळाशी बसलेलं निरोगी आणि जड बियाणं स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून सावलीत वाळवावं. हे बियाणं पेरणीसाठी वापरावं. नागली वरी पिकाच्या रोपवाटिकेची पेरणी गादी वाफ्यावर करावी. पेरणीच्या वेळेला गुंठ्याला 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम याप्रमाणे चोळावं. वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवून बी ओळीत पेरावं. पेरणी विरळ आणि उथळ करावी. बी मातीने चांगलं झाकावं. 1 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. आंबा कलमांना खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतील भागात 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3 ते 4 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणासाठी 50 ग्रॅम क्लोरपायरीफॉ

कापस भुकटी यांचं मिश्रण भरावं. पावसाळ्याच्या सुरुवातीला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमं लावावीत. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण हवामानावर आधारित कृषी सल्ला ऐकला. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारणं, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो, प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
1: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णाला देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण अशा रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल, पण त्याचं लाईफलॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे, ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
1: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ, जसं आहे कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
1: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, आता खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो, लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये मग जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
0: कोणाला हा होऊ शकतो, म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
1: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षानंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
0: डॉक्टर, सरते शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध

0: गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहुड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: आणि खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
0: तीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम

0: नाविकों को ले जा रहे तेल टैंकरों पर हुए हमलों की निंदा की। दिग्गज निशानेबाज और प्रशिक्षक जसपाल राणा का 49 वर्ष की आयु में निधन। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजतात। प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती। विलंबित ख्याल एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुत ख्याल हा 3 तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज आणि द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा। त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे श्याम देशपांडे यांची।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांच्या ख्याल गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध

0: योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे, त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता, तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युर्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन

0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5 वाजता.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचंही रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजतात आमच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आपण ऐकूया.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल.

0: राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायालयानं सांगितलं. भारताच्या पी व्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. जम्मू काश्मीरमध्ये हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या 2 जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शहापूर इथं, तर शहीद जवान विक्रम चव्हाण याच्या पार्थिवावर कोल्हापूरमधल्या गोंडोली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:03 झाले आहेत. श्रोतेहो, आता गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. आजच्या कार्यक्रमात काही हिंदी चित्रपटातली गाणी आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि एम जी श्रीकुमार यांच्या आवाजातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकूया. ए आर रहमान यांनी दिल से या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं आहे.

0: श्रोतेहो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं मदन पाल यांचं गीत ऐकूया. नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे दिल का क्या कसूर या चित्रपटातलं.

श्रोते हो, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं हॅलो ब्रदर या चित्रपटातलं. फैज अनवर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती हिमेश रेशमिया यांनी. श्रोते हो, याबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पा

11:43 KHz हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता युवावाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतोय. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करतोय.

0: हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या खास कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण गायत्री
1: आणि मी मानस
0: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरे, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि

0: अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना?
1: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल.
0: अरे मला पण माहिती आहे का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते.
1: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात उजळ ठेवू शकतो.
0: एक्झॅक्टली.
1: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते. चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो.
0: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये, पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत.
1: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी एक अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय.
0: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो.
1: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होत आहे. आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचली बरं का.
0: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं.
1: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का?
0: अगदी खरंय. आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते.
1: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास.
0: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात.
1: चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या मुलाखतीची. आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत.
0: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा मित्र आलेले आहेत ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ॲप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ॲप कसं निर्माण केलं आणि त्या ॲपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. थँक्यू गायत्री.
0: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का?
2: माझे वडील ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता.
0: अच्छा.
2: आणि लेट ब्लाइंडनेस असल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामध्ये खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली, तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
0: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं, 1 पेज, की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनायचा गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी, त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी खूप सोपा ऍप होता, की 1 बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंदडा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
0: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी RR भायती शाळा आहे, मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. मग अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेला ऍप.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थी

0: त्यांच्याशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
1: एकतर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथं जाऊन आम्हाला हे कळालं ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग हाऊस होल्ड इंडस्ट्रीज ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो इनिशियल ॲप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसती ही. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात, तसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पळतात किंवा काय असतं, ऍपनी ते बघू शकतात की या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. हो, मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे दाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे जे त्यांची समस्या आहे, ते किचनमध्ये असो, त्यांच्या वर्कशॉपमध्ये, ऑफिसमध्ये, एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात, पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे, कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात, तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्टबुक्स आहेत ते खूप काही ब्रेलमध्ये नव्हते.
0: तर त्यांचे जे पण कमी प्रमाणात
1: हो, आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे मग ते ऐकायचे, पण ह्याच्याने ते डिपेंडन्स वाढतो
0: आणि वेळ पण खूप जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची.
1: म्हणून हे एक होतं शिक्षणात, मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते. तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
0: ओके, म्हणजे ऍपमध्ये.
1: हो, तर त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्ररात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
0: नक्कीच, तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं, पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे, तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये, तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केलाय की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले, स्मार्ट व्ह्यू, रीड टेक्स्ट, आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी. हे 4 बटन कसे आहेत, पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो, तो ए आयला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतात, इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहेत, तुमचे किती मागे स्पीकर आहे, मागची भिंतचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्या ऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं, जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळं, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन इमेज हा तिसरा बटन आहे, हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल तो एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतोय, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो, तर फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
0: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
2: आणि एआय ची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण ऍज अ आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे असे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
0: नक्कीच, खूपच छान. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात, पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय, तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली?
1: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ, आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच, जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानेच त्यांना एवढं लाभ झालं. हा, तर हा आमच्याकडे आला हे असं मी करतोय. आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात

0: पूर्ण
1: अगदीच
0: देशात आणि
1: अगदीच
0: विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
1: बरोबर आहे.
0: म्हणून आम्ही हे एक केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो आणि पहिल्यांदाच पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माईलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचं पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमच्या फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन किंवा व्हर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झालाय ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून व्हर्जन्स करणार
1: आहे. म्हणजे ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे.
1: अगदीच अगदीच. बरं, मला सांगा की लेट्स सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामागे काही स्टोरी आहे का?
0: लेट्स सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाइड नव्हता. आमच्याकडे 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची. म्हणून आम्ही लेट्स सी हा नाव ठेवलं कारण की हा फक्त 2 सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्यानी आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट्स सी, सगळे बघूया. अँड सगळ्यांसाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण शोधणं पण आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल म्हणून आम्ही लेट्स सी हा नाव चूज केला.
1: ओके. तर ओजस, मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
0: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा चॅट जीपीटी असो हे खूप छान ऍप्स आहेत पण ते असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल्ड लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
1: तर आम्ही जे
0: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतो ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5-10 मिनिट्स लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
1: अच्छा, जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा.
2: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे पण ह्या ऍप काय काय करू शकतो जी क्षमता काय काय ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं तर हे अंध लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे त्याचा ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे ह्याची एक्सपायरी डेट काय आहे नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची सकाळी की रात्री तर असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही. तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता
1: त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय
2: करू शकतं. हा
0: म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार 1-2 मिनिटातच पण ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं कारण की एज्युकेशनमध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात त्यांचे नोट्स हँड रिटन नोट्स टेक्स्टबुक्स कन्वर्ट करू शकतात कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात किचनमध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण. हेल्थ केअर मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहेत. मग बाकी युटिलिटी ऍप्लिकेशन असेल जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार त्यांना कळणार नाही की कोणतं कोणतं आहे. ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत तर तो सांगेल की एक इकडे ठेवला एक इकडे ठेवला तो घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केलाय ह्यांनी आणि श्रीनिवासनी ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं जसं मी हे पेन कुठं ठेवलं लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो कारण की आम्ही काहीतरी लपवणार मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात.
1: बरोबर.
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं ते काही पण साईन बोर्ड टेक्स्टबुक कशाचं पण फोटो काढणार ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेटतं.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साइनबोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
2: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो आणि

0: जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर, तो मराठीत करेल. इंग्लिश सांगितलं इंग्लिश मध्ये तर अशी भाषेचं आपण हे केलंय की जसं भारत ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार आहेत नंतर. तर अशा भाषा अशा आहेत की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
0: गायत्री म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं तर एआयमुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघं जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची ह्याच्या परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला. तर मग तिघांचं तो एक होतं आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, ह्या आपला नाही हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
0: विशेष तर पहिला मी म्हणेल माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
0: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक त्यांना दाखवतात आवर्जूनी की हा माझ्या मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकूनच आले तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरा एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा तसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्यांनी तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक झालं.
0: सार्थक आणि वापरतंय ते, वापरणारी गोष्ट आहे जी.
1: अगदीच, अगदीच.
2: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खिलौना भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते, तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहित पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितले नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल
2: ऐकलं नसेल. आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचं जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं,
0: ते तुम्हाला विचारायचं. आता हे आपल्याला शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे, तर त्या ऍपनी सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत माझं. त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजी राजे, तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटो ची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती.
0: आपल्यावर.
1: ओके.
2: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत, 1000-2000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्री मध्ये आहेत.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण त्यांना तर फायदा होईलच, पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ऍपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे. आपण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत, तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
2: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. बहुतेक मोर दॅन 100 डाऊनलोड ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
2: अँड हा ॲप

0: हा अक्षर आहेत LETSEE, लेट सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखा दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे, हा ऍप आपण रेकॉग्नाइज करून डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाउनलोड करायचं आणि कसं हे वापरायचंय. दोन नंबर आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येत हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाउनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरून पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचंय, आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण आलं
1: पाहिजे, ऍड करायचे असेल,
2: तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ताकि आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली, आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
2: त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगू की हा ऍप आवर्जून वापरा, आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून आहे की तुम्ही डाउनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ऍप एकदम निःशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम, जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार, तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाउनलोड करावे आणि ह्याचं हे टेक्नॉलॉजीचा AI लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ऍप डाउनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
2: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री, आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
1: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
3: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
5: परवा भी कुणाची.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजीत बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.
1: बाय बाय फ्रेंड्स.
0: नमस्कार.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
3: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
6: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पिछले 12 वर्ष में सरकार ने महिलाओं के नेतृत्व वाले विकास को आगे बढ़ाने के लिए काम किया है. सोशल मीडिया पोस्ट में आज श्री मोदी ने कहा कि ड्रोन टेक्नोलॉजी जैसे उभरते क्षेत्रों में महिलाओं की बढ़ती भागीदारी से अवसरों के नए रास्ते खुल रहे हैं. उन्होंने कहा कि वित्तीय समावेशन और उद्यमिता से लेकर शिक्षा, स्वास्थ्य देखभाल, साफ सफाई, आवास, खेल, विज्ञान और शासन तक महिलाएं अलग अलग क्षेत्रों में अहम भूमिका निभा रही हैं. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार अमरनाथ यात्रा करने वाले भक्तों के लिए सुरक्षा और सुगम तीर्थ यात्रा अनुभव प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है. श्री शाह ने आज नई दिल्ली में श्री अमरनाथ यात्रा की तैयारियों की समीक्षा की. बैठक में सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल, जम्मू कश्मीर के उपराज्यपाल मनोज सिन्हा, CRPF, BSF, CISF और सीमा सुरक्षा बल के महानिदेशक शामिल हुए. अमरनाथ यात्रा 3 जुलाई से 28 अगस्त तक चलेगी. सरकार ने खुदरा पेट्रोल पंपों से संस्थागत औद्योगिक और वाणिज्यिक ग्राहकों के ईंधन खरीदने पर रोक लगा दी है. सरकार ने कहा है कि इन्हें अपनी जरूरत का पेट्रोल और डीजल थोक बिक्री केंद्रों से ही लेना होगा. ये निर्णय पश्चिम एशिया संघर्ष के कारण वैश्विक आपूर्ति श्रृंखलाओं में आई बाधाओं के बीच स्थानीय स्तर पर ईंधन की कमी को रोकने के लिए लिया गया है. ये प्रतिबंध 90 दिनों तक लागू रहेंगे. पश्चिम एशिया में संघर्ष

श्रोते हो, अनोळखी या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं एक गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली ही गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. जगदीश खेबुडकर यांचं आणखी एक आता गीत आपण ऐकूया. खिचडी हा चित्रपट आहे. स्वर सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांचा आणि संगीतकार राम लक्ष्मण.

0: कोणी नाही, अजून येत नाही कृष्णराव. हां आठवलं, काठेवाडी होशील का रे राजा?
1: एम

याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: शोकास्पदम् एकम्। एका वार्ता प्रसिद्धः भारतीयः लक्ष्यभेदनस्पर्धा प्रशिक्षकः क्रीडकश्च पूर्व एशियन गेम्स स्वर्णपदक विजेता जसपाल राणा दिवंगतः। सः 49 वर्षीयः आसीत्। भारतीय राष्ट्रीय राइफल संघस्य अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देवस्य अनुसारं श्री राणा गतरात्रौ दिल्ल्याः चिकित्सालये अन्तिमं श्वासम् अगृह्णात्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी इत्यादयः नेतारः जसपाल राणा वर्यस्य निधने शोकं प्रकटितवन्तः। अस्मिन् वर्षे फीफा विश्वकप क्रीडायां टोरंटो नगरे ग्रुप बी क्रीडायां कनाडा देशः बोस्निया हर्जेगोविना देशेन सह क्रीडति। अन्ते मुख्य वार्ताः पुनरेकवारम्। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना कथितं यत् राष्ट्रनिर्माणस्य पूर्णक्षमतायाः साक्षात्काराय गत द्वादश वर्षेषु सर्वकारेण महिलाभ्यः अनुकूलं वातावरणं निर्मितम्। गृहमन्त्री अमितशाहः नवदेहलीनगरे श्री अमरनाथयात्रायाः सज्जतायाः समीक्षार्थम् उच्चस्तरीयोपवेशनस्य अध्यक्षताम् अकरोत्। केन्द्रीय प्रशासनेन उद्योगमुद्दिश्य पेट्रोल पम्प इत्येतेभ्यः पेट्रोल डीजल इत्येतयोः क्रयणं प्रतिबन्धितम्। संयुक्तराष्ट्रसंघः ओमान देशस्य तटे तैल नौकास्थानां भारतीय नाविकानाम् उपरि कृताक्रमणानां निन्दाम् अकरोत्। भारतीयस्य दिग्गज लक्ष्यभेदनस्पर्धायाः क्रीडकस्य प्रशिक्षकस्य च जसपाल राणा इत्यस्य 49 वयसि मृत्युः अभवत्। अपि च अस्मिन् वर्षे फीफा विश्वकप क्रीडायां टोरंटो नगरे ग्रुप बी क्रीडायां केनडा देशः बोस्निया हर्जेगोविना देशेन सह क्रीडति इति वार्ताः।
1: अकराशे 43 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 6:30 आणि 14 सेकंद झाले आहेत। श्रोते हो, आता आम्ही सांगतोय आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर 6:35 आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात पर्यावरण वाचवा या विषयावर सुप्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी पुरस्कारांना सन्मानित हरिभक्त परायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन आपण ऐकाल। निर्मिती सहाय्य पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे। 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 माझा आवर माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकाल अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजनाविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। सादरकर्ते सदानंद कांबळी। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 8:15 पॉप म्युझिक आपण ऐकाल। 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल, तर 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद नासिर खान यांनी सतारवादनात सादर केलेला राग मारू बिहाग आम्ही प्रसारित करू। श्रोते हो, असे असतील आजचे उर्वरित कार्यक्रम। आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात गिरिराज कोंबड्या एक उपयुक्त जात याविषयीची माहिती ऐकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा यात गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती। तसंच 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम। 7:20 दिनविशेष। 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम। 7:45 भावधारा। 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे। लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत।

0: चा कार्यक्रम 9 वाजता, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील कोकण रेल्वेसमोरील आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना याविषयी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी अनघा मगदूम यांनी केलेली बातचीत. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग ललित पणेकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. असे असतील उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपटातली गाणी, तर गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी आपण ऐकाल 6:10. दरम्यान 5:30 युववाणी, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात जिताडा मासा संवर्धन याविषयी प्राध्यापक नरेंद्र चोगले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत, 8:15 गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: श्रोते हो, ऐकूया सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन. विषय आहे पर्यावरण वाचवा. त्यांना हार्मोनियम साथ केलीये कौस्तुभ परांजपे यांनी आणि तबला साथ केलीये अमेय हर्डीकर यांनी.

येत श्रोते हो रामकृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचा हा अत्यंत सुंदर असा सहा चरणांचा गोड अभंग. जया नाही भंग असे ते अभंग असं म्हणून सर्वसामान्य जीवाला अत्यंत सुंदर अशी जीवनदृष्टी देणारे आमचे सगळे संत महात्मे आणि त्या संत मांदियाळीमध्ये प्रमुख परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवत धर्माच्या मुकुटमणी शोभणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय वैराग्य राग रसिक तुकोबराय. सर्व परिचित आणि सर्वांच्या माहितीचा असलेला हा गोड अभंग, ज्या अभंगामध्ये तुकोबरायांची जीवनदृष्टी आपल्याला दिसते, तुकोबरायांचा निसर्गाप्रतीचा शुद्ध भाव आपल्याला दिसतो. वर्षातून येणारा 5 जूनचा दिवस पर्यावरण दिन, निसर्गावर कसं प्रेम करावं, तो निसर्ग आपल्यासाठी ईश्वर समान कसा आहे, किंबहुना निसर्गाशिवाय आपलं जगणं व्यर्थ आहे हे सांगणारा भाव संत वाङ्मयामध्ये सुद्धा वेळोवेळी प्रचितीला आला. आज कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण या विषयावर बोलत असताना मला मनस्वी अत्यानंद होतोय, कारण आमच्या संतांनी संत वाङ्मयामध्ये कुठल्याही विषयाला सोडून दिलंय किंवा वगळलंय असं झालंच नाही. मंडळी, पृथ्वीवरच्या सगळ्या प्रश्नांची

उत्तरं संतवाङ्मयामध्ये आहेत, किंबहुना जे प्रश्न अजून अस्तित्वात यायचे आहेत त्याही प्रश्नांची उत्तरं संतवाङ्मयामध्ये, आमच्या वेदांमध्ये, आमच्या उपनिषदांमध्ये निश्चित आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचा हा अभंग काय शिकवतो? महाराज भामनाथाच्या म्हणजे भंडाऱ्याच्या डोंगरावर येऊन बसायचे. त्या डोंगरावर महाराज आले की एखाद्या झाडावर बसलेली एखादी चिमणी तुकोबरायांकडे पाहायची आणि महाराज तिच्याशी संवाद करायचे. हो, महाराज तिला म्हणायचे, कागोबाई, माझ्या येण्यामुळे तुला त्रास झाला का? बघा ना, एका झाडावरच्या चिमणीला माझ्यामुळे त्रास झाला का असं विचारणाऱ्या तुकोबरायांची मानसिकता कुठे? आणि आज हजारो पशुपक्षी नष्ट होत आहेत, हजारो जंगलं उद्ध्वस्त होत आहेत, वणवे लागतायत, भूमी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, प्रचंड मोठे पर्यावरणाचे प्रश्न उपस्थित असताना सुद्धा माणूस स्वतःच्याच आत्मकेंद्री स्वभावामुळे स्वतःच्याच विनाशाला कसा कारण ठरतोय हेही आपण एका बाजूला पाहतोय. झाडावर बसलेल्या एका चिमणीला तुकोबराय विचारतात, माझ्यामुळे तुला त्रास तर नाही ना झाला? मला असं वाटतं तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व जर एक आहे तर तू माझ्या मांडीवर येऊन बसशील का? आणि झालं ना हो तसंच. हे सगळे प्राणी तुकोबरायांचे सोयरे झाले आणि महाराजांच्या खांद्यावर मांडीवर येऊन खेळायला लागले. त्या झाडांशी तुकोबराय बोलायला लागले आणि म्हणायला लागले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. तुकोबरायांच्या विठ्ठल नामामध्ये ते झाड, त्या झाडाचं पान, पशु, पक्षी, फुलं, फळं सगळे डोलू लागले. किती सुंदर भाव आहे बघा मंडळी. दिवसेंदिवस 21व्या शतकातला माणूस विज्ञानाच्या प्रचंड वेगाने धावतोय, पण या वेगामध्ये धावत असताना स्वतःचं मनस्वास्थ्य, स्वतःचं आरोग्य हे सगळं धोक्यात चाललंय याचा विचार न करता प्रगती करण्याच्या नादात पण आपल्या पर्यावरण नावाच्या एका अत्यंत सुंदर अशा जीवलगाला विसरून जातोय. सिमेंटची जंगल वाढतायत, प्रचंड वेग धारण केलाय विज्ञानाच्या प्रगतीचा, पण आपलं मूळ आपण विसरतोय. माऊलींनी पसायदानामध्ये सुद्धा पर्यावरण शिकवलं मंडळी. अहो, ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जहला. हे सगळं जग माझं आहे असं ज्ञानोबरायांना वाटलं. आपल्याला असं वाटत नाही, म्हणून मी माझं, माझं घर, माझा परिवार आणि माझाच प्रपंच यामध्ये आपण इतके मशगूल आहोत की आपण या मातीचं, या समाजाचं, या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो, काहीतरी ऋण आपल्याला चुकवावे लागतील. साधी गोष्ट, रोजच्या जीवनातला ओला सुका कचरा वेगळा करायचा असतो, हे याचाही सर्वसामान्यपणे आपण विचार न करणारी माणसं किती कृतघ्न ठरतो ना. अशा अनेक मंडळींची जीवन आज कचरा व्यवस्थापनामध्ये संपतायत. रोजचा अन्नाचा घास तरी त्यांना गोड लागत असेल का? हा एक माणूस म्हणून आपण आपल्या पातळीवर विचार करणं किती गरजेचं आहे. पाण्याचा अपव्यय आहे, ताटात अन्न वाया घालवणं, या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मला असं वाटतं की आपण आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पाळू शकतो. तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी ही जीवनदृष्टी आपल्याला दिली. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असं माऊली का म्हटले असतील? अहो, हे मैत्र काही फक्त दोन माणसांमधलं आहे का, दोन व्यक्तींमधलं आहे का? नाही, आम्हाला आमच्या संतांनी पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर, निसर्गावर अत्यंत सुंदर पद्धतीने प्रेम करायला शिकवलं आणि म्हणून भूत मात्रांमध्ये, सजीव सृष्टीमध्ये, निर्जीव सृष्टीमध्ये असलेलं सगळ्याच जीवांवर आम्हाला प्रेम करायचंय, हा ज्ञानोबरायांचा व्यापक विचार. मग वसुधैव कुटुंबकम या धारणेकडे आम्ही जातो, पिंडी ते ब्रह्मांडी हा प्रवास आपला सुरू होतो. त्यामुळे तुकोबरायांचं हे जीवनविश्व आजच्या प्रत्येक मानव प्राण्याला किती महत्वाची आहे मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पंचमहाभूतांची संकल्पना आपण आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये अनेकदा ऐकली. भू जल तेज समी रख, पृथ्वी आप तेज वायू गगन, या सगळ्या महाभूतांमध्ये भगवंताची व्याप्ती आहे, किंबहुना तोच सगळं विश्व होऊन नटला. मग माणूस म्हणून ज्यावेळी आम्हाला भगवंतांनी जन्म दिला त्यावेळी मनुष्यत्वाची काही कर्तव्य सुद्धा आम्हाला बहाल केली. मग ते कर्तव्य कुठलं? मला असं वाटतं पर्यावरण दिन फक्त साजरा करणं, बॅनर घेऊन फक्त फोटो काढणं, व्हॉट्सअपला डीपी ठेवणं म्हणजे पर्यावरणावरचं प्रेम नाही, तर आपल्या कृतीमध्ये पर्यावरणाविषयीचं प्रेम दिसावं. काय झालं, 80 वर्षाचे एक आजोबा झाड लावत बसले होते आणि तिथून अगदी एक कॉलेज वयीन कुमार जात होता. त्यांनी विचारलं, आजोबा, 80व्या वर्षी हे झाड लावताय, या झाडाचे आंबे तुम्हाला मिळणार का खायला? त्या आजोबांनी फार सुंदर उत्तर दिलं. मला असं वाटतं ते उत्तर आम्हाला पुन्हा एकदा तुकोबरायांच्या विचारांकडे घेऊन जाईल. त्या आजोबांनी उत्तर दिलं, बाळा, या झाडाचा आंबा मला नाहीच मिळणार हे मला माहितीये, पण अरे लेकरा, मी आज जे आंबे खातोय ते माझ्या आजोबांनी, पणजोबांनी, खापर पणजोबांनी लावलेल्या झाडाचे आहेत. मग मी जर आज आंब्याचं झाड लावलं तर माझी पुढची पिढी ही सुमधूर फळं नाही का चाखणार? मग आपल्यापुरता विचार न करता जगाचा विचार, येणाऱ्या पिढ्यांचा विचार, येणाऱ्या प्रत्येक आमच्या पिढीला जर मोकळा श्वास आणि निरोगी आयुष्य जीवन जगायचं असेल तर आम्हालाही झाड लावावं लागेल. मग त्याची फळं आम्हाला मिळतील की नाही मिळतील याचा विचार करत बसणं हे चूक आहे मंडळी. त्यामुळे हा निसर्गाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल तर आम्हाला कळायला लागेल या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा उत्तम अधिकार आहे आणि तो अधिकार आपण हिरावून नाही घेऊ शकत.

म्हणून पर्यावरण रक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबराय यासाठीच आम्हाला सांगतात की इथं आल्यानंतर काय मिळतं, आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. माणूस माणसाला कंटाळतो ना, त्यावेळी तो निसर्गाकडे जातो बघा, आणि निसर्ग हा माणसाचा सगळ्यात मोठा सोबती आहे, जिवलग आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की ते पर्यावरण, शुद्ध निसर्ग, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आम्हाला आमच्या मनापर्यंत घेऊन जाते आणि मनाशी संवाद करायला शिकवते. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची आपण असे बहिरमुख झालेल्या आपल्या सर्वांना अंतर्मुख व्हायचं असेल तर आजूबाजूचं वातावरण अत्यंत पवित्र, स्वच्छ, शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात हे वृक्षवल्ली, हे सगळे वनचर हे आमचे सोयरे आहेत. हा विचार या भूमीवर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी मांडला असेल तर तो श्री गोपालकृष्णांनी. तो कसा मांडला आपण उत्तर रंगामध्ये बघूया. पूर्व रंगामध्ये तुकोबरायांचा हा आशय वृक्ष

श्रोते हो, भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरित्रातली अत्यंत सुंदर आणि छोटीशी गोष्ट. काय घडलो, भगवंत गोकुळामध्ये वास करतायत. 8 वर्षाचं वय आहे. 11 वर्ष 4.5 महिने फक्त देव गोकुळात राहिले. नंदबाबांचं यशोदा मातेचं नितांत प्रेम मिळवलं. पण तिथं राहून नेमकं केलं काय? फक्त चोरी केली का हो? फक्त लोणी खाल्लं का? अजिबात नाही. चित्ताची चोरी केली, अध्यात्म शिकवलं, राजकारण शिकवलं, नीती शिकवली, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा विचार गोकुळच्या मातीमध्ये भगवान गोपाल कृष्णांनी पहिल्यांदा मांडला, आणि तो आज सृष्टी तलावरच्या प्रत्येक मानव प्राण्याला आचरणात आणण्यासारखा विचार. काय झालं? योग्य

8 वर्षाचे भगवान गोपालकृष्ण असताना गोकुळामध्ये एक घटना घडली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नित्याप्रमाणे इंद्रपूजेची तयारी सुरू आहे. सगळे गोकुळवासी, ग्वाल बाल, गोपी आणि गोकुळचा राजा नंदबाबा, यशोदा माता, गडबड चालू आहे, धांदल चालू आहे. कशाची? प्रचंड मोठ्या पूजेचं आयोजन केलंय. आणि आमच्या 8 वर्षाच्या कान्होबानी वडिलांना प्रश्न विचारला, बाबा ही कसली तयारी चालू आहे? नंदबाबांनी सांगावं, कृष्णा अरे दरवर्षी आपण इंद्रदेवांची पूजा करतो. का? तर म्हणाले, इंद्र आपल्याला पाऊस देतात, इंद्र भगवंत आपल्यावर कृपा करतात. त्यांनी दिलेल्या पावसामुळे आपलं जीवन सुरक्षित आहे, आपलं गोधन सुरक्षित आहे, आपण जगू शकतो. आणि म्हणून त्यांच्या कृतज्ञतेपोटी आपण ही पूजा करतोय. मंडळी, 8 वर्षाचे गोपालकृष्ण सगळ्या गोकुळवासियांच्या समोर इतका सुंदर विचार या प्रसंगामध्ये मांडतात की बाबांना सांगितलं, बाबा नाही हं, मला असं वाटतं आपण आपलं जीवन इंद्राच्या भरवशावर नाही जगत. आपल्याला पाऊस देणारा इंद्र नाहीये, आपल्याला पाऊस देणारा कोण आहे सांगू? निसर्ग.

त्या गाई गुरांना चारा मिळतो. याच पर्वतातून कड्या कपारांमधून वाहणारं पाणी ते वाहत वाहत पृष्ठभागावर येतं आणि मग आपल्या गाई आपण सगळे त्या पाण्यावर पुष्ट होतो किंवा त्या पाण्यामुळे आपण जगू शकतो. हा विचार भगवंत मांडतात आणि सांगतात आजपासून इंद्राची पूजा नाही बाबा, आजपासून गोवर्धन पर्वताची पूजा करूया. मंडळी, या भूतलावरच्या प्रत्येक प्राणी मात्राला भगवंतांनी आपल्या चरित्रातून दिलेला हा गोड संदेश आहे की इथे कर्मकांड करायचं नाही का, तर करायचं. पण त्याच्या आहारी गेलेल्या प्रत्येक गोकुळवासियांना भगवंत सांगतात की इंद्र स्वर्गाचा राजा आहे, त्याची पूजा आम्ही करायचीच, पण आमचा खरा देव आमचा निसर्ग आहे आणि त्या पर्यावरणाची सुरक्षितता राखणं हे मानव म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आजपासून इंद्रपूजा बंद आणि गोवर्धनाची पूजा करायची. झालं, सगळ्या गोकुळवासियांना 8 वर्षाच्या या मुलाचा विचार पटला. सगळ्या गोकुळवासियांनी पूजेची तयारी करावी आणि गोवर्धनाचीच आरती, गोवर्धनाची पूजा, गोवर्धनाची परिक्रमा सुरू झाली. परिणाम, इंद्र भगवंत रागावले आणि आपल्या संवर्तक नावाच्या मेघांना इंद्रांनी आज्ञा केली, धो धो धो धो पर्जन्यवृष्टी फक्त गोकुळावर झाली पाहिजे, वृंदावनावर. सगळं गाव वाहून जाऊ दे. इंद्राला झालेला अहंकार भगवंत या माध्यमातून दूर करतात आणि जगासमोर एक सुंदर विचार प्रदर्शित करतात. काय झालं, इंद्राचा कोप असा भीषण होता आकाशी.

हत्तीच्या सोंडे एवढी एक धार. संवर्तक मेघ इंद्रदेवांची आज्ञा पाळतायत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी आणि सगळं वाहून जायला लागलं. मंडळी, आजही अतिवृष्टी, अवर्षण, अवेळी येणारा पाऊस हे माणसाच्या कृत्यांचा परिणाम आहे बरं. इथे इंद्राचा अहंकार दुखावला गेला आणि त्याचा परिणाम चमचम चमचम

आणि अशा प्रकारे घनघोर पाऊस, धो पाऊस, सोसाट्याचा वारा वाहतोय, सगळं गोकुळ संकटात आलं. त्यावेळी भगवंतांनी अहो त्याचं प्रीत नाही का, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, सगळ्या गोकुळाला आश्वासन दिलं, आधार दिला, काळजी करू नका, हा गोवर्धनच आपलं रक्षण करेल, कारण या गोवर्धनाच्या छत्रछायेखाली, या निसर्गाच्या छायेखाली आपण आहोत, ही निसर्ग देवता आपल्याला सांभाळेल. म्हणून भगवंतांनी आपल्या करांगुलीवरती गोवर्धन पर्वत धारण केला आणि सगळ्या गोकुळवासियांना त्या पर्वताचा आश्रय घ्यायला सांगितलं. मंडळी, भगवंतांनी करांगुलीवर गोवर्धन उचलला याचाच अर्थ आम्हालाही लक्षात यावं की प्रत्येकाचं एक अत्यंत सुंदर असं कर्तव्य आहे. भगवंतांनी आपलं कर्तव्य केलं, गोकुळवासियांनी त्यांचं कर्तव्य केलं, आम्हालाही आमचं कर्तव्य करावं लागेल. निष्ठेने जीवन जगत असताना आम्ही या समाजाचं, या मातीचं ऋण आम्हाला जर फेडायचं असेल तर ही माती स्वच्छ राहिली पाहिजे, इथली हवा स्वच्छ राहिली पाहिजे, इथलं पर्यावरण शुद्ध राहिलं पाहिजे, याकरता आम्ही आपापल्या पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. हा भगवंतांनी आम्हाला घालून दिलेला आदर्श आहे. अहो, एखाद्या पणतीने ठरवलं जळायचं तर ती सगळ्यात मोठ्या अंधाराचा जर नाश करू शकते, तर आम्ही मनुष्य म्हणून आपापल्या पातळीवर आपल्यापासून सुरुवात करूया, आणि मग आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर व्यक्तीचं कुटुंब, कुटुंबाचा समाज, गाव, अख्खं राष्ट्र या विचारांनी भारलं जाईल, प्रेरित होईल, आणि मग पर्यावरण हा आमचा देव ठरेल. आणि म्हणून अशा निसर्गाचं संवर्धन, संरक्षण जर आम्हाला करायचं असेल तर तुकोबरायांच्या विचारांनी आम्हाला चालावं लागेल, संतांच्या विचारांनी चालावं लागेल, देवाच्या विचारांनी आम्हाला चालावं लागेल. तुकोबराय हाच आशय आपल्या मूळ अभंगामध्ये व्यक्त

0: श्रोते हो, सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार तसंच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्काराने सन्मानित हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांचं पर्यावरण वाचवा या विषयावरचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना हार्मोनियम साथ केली होती कौस्तुभ परांजपे यांनी आणि तबला साथ केली होती अमेय हर्डीकर यांनी. निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरीपत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहितीपत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट

0: नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. त्या आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती A.S. चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती, असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19वा मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील, असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना

0: मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. येत्या गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 7:10 आणि 49 सेकंद झाले आहेत.

घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती, तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोतेहो, यानंतर 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 माझा आवर माझा शिवार हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉल विषयी आपला संवाद सुरू आहे. मेसी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठली स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील, ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. तर दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी तू योग्य, म्हणजे मेसी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेसी आणि रोनाल्डो यामध्ये कोण म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण, या सगळ्या वादामध्ये गिरिविंनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार
1: म्हणजे
2: त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिकमध्ये 10 out of 10 जिमनॅस्टिक्स मध्ये मिळवला नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बाळ केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली साईड फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी जी साठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याची जी 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झालीय. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी

फायनली वर्ल्ड कप जिंकला. पण मेसी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू म्हणजे प्रत्येकाचे फेवरेट असतात पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेसीला लिहिलं कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी अडवू नाही शकत. तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, तुफान इच्छाशक्ती, जिंकण्याची ईर्ष्या हा सगळा रोनाल्डो ते

0: सर्जरहून हंडोवा. तर हे आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली, किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता येतं. तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेसीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकी मी ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो, मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल, ते असणं हे चार चार लगावणार आहेत.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं. तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला, तर सिनर आणि अल्कराज आलेले आहेत. तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय, तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी, स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे. ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा लिलेया खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे, आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे, तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे, तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जेमिल मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे, फ्लोरियन विट्स हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे, जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेयर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर कडनं खेळतो, क्लब कडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6 फूट 6.5 फूट, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे. आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस

0: म्हणता येतील, म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हालांकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाया म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉलमध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडर डॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधान आमचं?
0: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरचे मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला स्टार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगला खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिला तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान?
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉलमध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असं डोकावताना याची सुरुवात झाली ती जोगा बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे लिहिले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक पेलेची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाकेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते सारतात, त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला खरं व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोल अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते, म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये

0: कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायाल उजवा पाय असेल डावा पाय असेल हेडिंग करणं असेल हे सगळं टोटल फुटबॉल मध्ये अंतर्भूत आहे.
1: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948 म्हणजेच 12 जून 2026. आजच्या कार्यक्रमात अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या भारतीय शेतीचे भविष्य हे मान्सूनवर अवलंबून असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मान्सूनचं आगमन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी नव्या आशा, संधी आणि नव्या हंगामाची सुरुवात असते. योग्य वेळी पडणारा पाऊस आणि योग्य पिकाची निवड आणि त्याचबरोबर शास्त्रशुद्ध नियोजन यावर आपल्या खरीप पिकाचं यश अवलंबून असतं. आणि शेतकरी बंधूंनो, सध्या 2026 हे एल निनो वर्ष सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या खरीप हंगामावर होणार. तर शेतकरी बंधूंनो, एल निनोच्या प्रभावातून आपल्याला बाहेर येण्यासाठी आपण खरीप हंगामाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला हवं, सिंचनाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला हवं याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आता आपण सर्वजण ऐकतोय की यंदाचं हे 2026 हे वर्ष एल निनोचा प्रभाव असणार आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर नेमकं एल निनो म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल?
3: अगदी चांगला प्रश्न आहे. एल निनो हा शब्द एकतर स्पॅनिश शब्द आहे, याचा अर्थ असा होतो की लहान मुलगा किंवा ख्रिस्त बालक असं होतो. याचं मुख्य कारण आहे की प्रशांत महासागर जो आपला पॅसिफिक ओशन, त्याच्या भूपृष्ठावरचं जे समुद्राचं तापमान आहे सरासरीपेक्षा जे वाढ होते, सरासरी ते 0.5 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअस असेल, 1.5 डिग्री सेल्सिअस असेल, पण साधारण 0.5 डिग्री सेल्सिअस पासून जशी वाढ झाली त्यावेळेस आपण एल निनोचा प्रादुर्भाव असं समजतो. आणि त्याच्या ज्या वाढीमध्ये मग त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत की तो वीक आहे, मॉडरेट आहे, स्ट्रॉंग आहे. आणि तेव्हा काय होतं की ज्यावेळेस प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागामध्ये समुद्राचं तापमान वाढते तर त्यावेळेस

0: पश्चिमेकडला जो भाग आहे तिथं हाय प्रेशर होतो आणि त्यामुळे तिकडले जे वारे आहेत बाष्पयुक्त वारे हे सगळे ढग जातात कुठं पूर्वेकडे आणि पश्चिमेकडला भाग कोरडा राहतो त्यामुळे पूर्वेकडल्या भागात अतिवृष्टी होते आणि पश्चिमेकडल्या भागात कमी पाऊस होतो. तर ते आज परिस्थितीमुळे आपल्याकडं ह्या एलनिनो वर्षामध्ये पाण्याचं जे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होत आहे मोठ्या प्रमाणात. ही एलनिनोची एक साधारणतः आपण जे म्हणतो की ग्लोबली अशा प्रकारे एलनिनो ओळखलं जात
1: आहे. अच्छा, आता थोडक्यात एलनिनो म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं सर, पण हा जो एलनिनोचा प्रभाव आहे तर यावर्षी कशा प्रकारची राहण्याची शक्यता आहे?
0: जसं भारतीय हवामान विभागाने 13 एप्रिल 2026 रोजी त्यांचा पहिला अंदाज मान्सूनचा जो यावर्षीचा जाहीर केला त्यामुळे असं सांगितलं होतं की साधारणतः जुलैपासून आपल्याला एलनिनोचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता जास्त आहे आपल्याकडे भारतामध्ये. आणि विशेषतः जेव्हा त्यांचा सुधारित अंदाज आला 29 मे 2026 रोजी त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जूनपासूनच आपल्याला एलनिनोचा प्रादुर्भाव व्हायला सुरू होणार. म्हणजे हा प्रादुर्भाव फक्त ह्या सीझन पुरता नसून तो पुढे चालून आपल्याला पुढच्या येणारा जो कालावधी आहे रब्बी हंगाम तो त्याच्यामध्ये सुद्धा एलनिनोचा परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि हा इंडिकेशन आहे की ह्या अंदाजानुसार आपलं मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
1: अच्छा, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आपले सर्व शेतकरी बांधव शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर अवलंबून असते. तर या अनुषंगाने पावसाचा अंदाज यावर्षी कसा राहील बरं, कारण एलनिनोचा प्रभाव आहे, या अनुषंगाने काय सांगाल?
0: जसं त्यांनी जो अंदाज वर्तवला त्या अनुषंगाने असं आहे की साधारणतः जून महिना आहे त्या जून महिन्यामध्ये पण देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु तसं पुढे जसं सीझन मध्ये पाहतो आपण जुलै असेल ऑगस्ट असेल तिथं पण त्याची स्थिती साधारणतः मध्यम स्वरूपाची असू शकते आणि सप्टेंबर मध्ये ती मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकते. आणि त्यामुळेच आपल्याला जो पावसाचा जो डिस्ट्रीब्युशन आहे जो एकंदरीत आपल्याला सर्वसामान्य बघितला आपण महिन्यावाईज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या पावसाचं डिस्ट्रीब्युशन हे जसं आपण सरासरीपेक्षा एक तर थोडं कमी असणार आहे, काही भागामध्ये थोडं अजून जास्त दाखवणार आहे. जर आपण जिल्ह्याचा विचार करायला गेला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करू आपण तर 8 जिल्ह्यामध्ये ते सर्व समान असणार आहे, कमी अधिक असणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप व्हेरिएशन असणार आहे. की असं आपण गृहित धरूया की काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी खंड पडतील.
1: अच्छा,
0: म्हणजे वितरण जे आहे पावसाचं हे सर्व समावेश युनिफॉर्म नसणार आहे.
1: अच्छा,
0: बऱ्याच ठिकाणी आपल्याला खंड यावर्षी असू शकतात.
1: सर, आता एलनिनोमुळे जे उत्पादन आहे उत्पादनावर काय परिणाम होऊ शकते?
0: आता एलनिनोमुळे उत्पन्न परिणाम होण्याचं एक कारण अजून एक सांगतो की जे एलनिनोचे प्रकार आहेत ते साधारण 4 प्रकारचे एलनिनो आहेत. आपण जसं कॅटेगरीज केलं समजा ज्या एलनिनो मागचे एक साधारणतः 28 वर्षाचे एलनिनो पकडले आतापर्यंत आपल्या भारतातले त्याच्यामध्ये 12 जे वर्ष आहेत त्या 28 वर्षापैकी ते असे वीक कॅटेगरी मधले येतात आणि मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचे जे 7 वर्ष येतात जे स्ट्रॉंग म्हणतो आपण ते तसे 6 प्रकारचे आहेत आणि व्हेरी स्ट्रॉंग हे 3 मधले त्याच्यामधला 2015चा एक आपला एलनिनो होता व्हेरी स्ट्रॉंग मध्ये. आणि हे होते काय नेमकं की ह्या एलनिनो वर्षामध्ये जो उत्पन्न घट करण्यासाठी आपल्याला जे विशेष करून आपण पूर्ण भारताचं जर उत्पन्न बघितलं फूड ग्रेनचं तर त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे आपण साधारणतः 1985 पासून सुरुवात केली ते मागच्या वर्षीपर्यंत जेवढे एलनिनो वर्ष येते मग अशी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारचे वीक मॉडरेट स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग तर असं दिसून आलेलं आहे की वीक आणि व्हेरी स्ट्रॉंग पेक्षा पण देखील आपल्याला मॉडरेट एलनिनो इयर मध्ये उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये घट झाली जवळपास 20 मेट्रिक टन एवढी पर्सेंट एवढी घट झालेली प्रोडक्शन फूड ग्रेनच्या भारताच्या आपल्या.
1: अच्छा,
0: आणि ज्यावेळेस वीक असतो किंवा व्हेरी स्ट्रॉंग असतो त्याच्यामध्ये ती रेस्ट्रिक्ट होऊन साधारणतः 40% आहे म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी आहे साधारणतः. मग असं दिसतंय की ज्या स्ट्रॉंग मध्ये जास्त 40% आहे मॉडरेट मध्ये साधारण 20% आहे म्हणजे ह्या दोन्ही जरी आपण बघितलं वीक मॉडरेट स्ट्रॉंग आणि व्हेरी स्ट्रॉंग तर प्रत्येक वर्षामध्ये याचं उत्पन्नाचं येणारा परिणाम हे कमी अधिक आहे म्हणजे युनिफॉर्म नाहीये. ते कशावर डिपेंडंट आहे की तुमचं जे कशा प्रकारचा कॅटेगरी आहे एलनिनोची. आता मागचं 2015 उदाहरण घ्यायचं झालं तर 2015 असं जाणवतं की आपल्याला व्हेरी स्ट्रॉंग कॅटेगरीचं एलनिनो वर्ष होतं पण काही भागामध्ये आपल्या चांगलं उत्पन्न झालं. त्याचं मूळ कारण होतं की जे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आहे जसं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर पाऊस झाला तर थोडा थोडा पाऊस झाला तर तो पोषक झाला आणि त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. आता दुसरं काय होतं बऱ्याच मोठे खंड पडतात त्या खंड पडल्यामुळे तुम्हाला त्या पावसाच्या खंडाला मॅनेज करण्यासाठी ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्याने सिंचन देणं आवश्यक आहे त्या कालखंडामध्ये. आता आपले शेतकरी बांधव मूळ आपला भाग आहे कोरडवाहू क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे सिंचनाची 1 किंवा 2 सिंचन आपण जे म्हणतो जे पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार ते जर दिलं आपण तर निश्चितपणानं त्याचा उपयोग काय होईल की ह्या खंड पडलेल्या कालखंडामध्ये आपल्याला पिकाला जीवदान देता येईल, आप

0: होणार नुकसान देखील आपल्याला कमी करता येईल.
1: अच्छा.
0: आणि एकंदरीत आपला मराठवाड्याचा विचार केला आपण तर मराठवाड्यामध्ये बी आपण पाहिलं तर साधारणतः आपले कापूस असेल तर ते 40% उत्पादनात घट होते. सोयाबीनमध्ये देखील 20-30% घट होते आणि तुरीमध्ये देखील 20-55% घट वाढली ज्या ज्या वेळेस एल निनो आले त्या वर्षी.
1: अच्छा. मग एल निनोचा प्रभाव ज्या ठिकाणी कमी जास्त अधिक प्रमाण जसा पाऊस आहे त्याप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर सर आता पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की या एल निनोच्या अनुषंगाने जे खरीप हंगामाचं नियोजन आहे ते आमच्या शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीनं करायला हवं.
0: तुम्ही अगदी व्यवस्थित प्रश्न विचारला. नियोजन फार महत्वाचं आहे कारण आपल्याला रिस्क माहित आहे, आपल्याला येणारा धोका माहित आहे संभाव्य, तर आपल्याला काय काय खबरदारी काय घ्यायला पाहिजे. आता जसं सुरुवातीला आपण सांगितलं की यावर्षी पाऊस मन कमी आहे तर पहिलेपासून आपल्याला हे करायचं की आपल्या लागवडीसाठी जो कालखंड आहे यावर्षी तो सर्वसामान्य नसणार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे वर्गीकरण केले आहेत की ज्या वेळेस वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला म्हणजे साधारण 75-100 मिलीमीटर पाऊस झाला आणि तो जर का आपल्या ज्या लागवडीचा कालावधी 15 जून-15 जुलैचा ह्या कालखंडात झाला तर आपली जे मुख्य पिके आहेत कापूस सोयाबीन तूर ह्या पिकांना आपण व्यवस्थितपणे त्या कालखंडामध्ये लागवड करू शकतो आणि त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही लागवडीला. परंतु हा पाऊस जर का थोडा उशिरा झाला है ना मग त्यावेळेस मग आपण शिफारस करू शकतो काही आंतरपीक आणि काही आपण रेग्युलरली हे पिके घेणार नाही. तर आपले 3 प्रकार कोणते कोणते आहेत. सुरुवातीला मी जसं सांगितलं की जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा तर या कालखंडामध्ये आपण कापूस तूर सोयाबीन हे घेऊ शकतो. ज्वारी असेल मूग उडीद असेल बाजरी असेल मका असेल किंवा आंतरपिकामध्ये तूर सोयाबीन हे देखील घेऊ शकतो. आणि पेरणीसाठी आपल्याला काय करायचं की बीबीएफची पद्धत रुंद वरंबा सरी पद्धत ही अवलंबण्याची जेणेकरून आपल्याला पाण्याचं मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला पिकाला पुरेसं ओलीत असल्यामुळं वाढवण्यासाठी मदत होणार आहे. बीज प्रक्रिया करणं कम प्राप्त आहे. बीज प्रक्रिया नाही केली तर निश्चित पुढे धोके संभवतात. आणि ज्या शिफारशी केलेल्या आंतरपीक आहेत जे आपण एक पीक घेण्यापेक्षा एक दलीय द्विदलीय जर आंतरपीक घेतलं त्यामध्ये सोयाबीन अधिक तूर असेल 4:2 किंवा आपलं कापूस अधिक तूर असेल 4:1 किंवा 8:2 ह्या आपल्याला ज्या शिफारशी आहेत विद्यापीठाने केलेल्या त्या जर आपण अवलंबल्या तर निश्चित आपला धोका कमी होतो. ही एक परिस्थिती झाली. आता दुसरी परिस्थिती काय होते की बऱ्याच ठिकाणी पाऊस हा असं म्हटलं की सगळीकडे होणार नाही तर हे एक ठिकाणी समजा इम्प्लिमेंट झालं तर दुसऱ्या भागात जर आणखीन पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते शेवटी आला जुलैच्या इतका डिले झाला तर मग आपल्याला ह्या वेळेस काय करावं लागणार आहे. कमी कालावधीचे वाने एकतर सुरुवातीपासूनच निवडायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठले पीक घ्यायचे सूर्यफूल तूर आंतरपीक असेल तीळ बाजरी हे आपल्याला पिकं घ्यायचे वाने निवडताना कमी कालावधीची घ्यायची आणि त्याच्यामध्ये देखील ह्या कालखंडामध्ये जुलै एंड पर्यंत आपल्याला जे आंतरपीक आहेत त्यात विशेषतः सोयाबीन तूर असेल बाजरी तूर असेल हे आंतरपीक घ्यावेत. आणि विशेष करून काय करायचं की दीर्घकालीन जे कापसाचे आपल्याला वाण आहेत ते आपण निवडायचे नाही या कालखंडामध्ये. पेरणीमध्ये बदल काय करायचा की बियाण्याचे प्रमाण वाढवावे ओलावा टिकण्यासाठी आपल्याला बीबीएफ पद्धती वापरायची आहे. परत आपल्याला आच्छादन जे मल्चिंग म्हणतो आपण ते उपयोग करायचं की ज्याच्यामुळे मॉइश्चर कॉन्झर्वेशन झालं पाहिजे जास्त वेळासाठी आणि ज्यावेळेस कोरडा हंगाम असेल नंतर पुन्हा पेरणीनंतर त्यावेळेस आपलं आंतरमशागत हे करायचंय आणि सिंचनाची उपलब्धतेनुसार आपल्याला त्याचं देखील नियोजन करायचंय. आणि खत व्यवस्थापन हा फार महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस पाऊसमान कमी आहे तर त्यावेळेस जो ओलावा उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करायचंय. आता अजून एक कंडिशन येते. ह्या एकाच जिल्ह्यामध्ये 3 कंडिशन होऊ शकते एका तालुक्यामध्ये होऊ शकतात जिथे हे दोन्ही महिने निघून गेले जुलै पर्यंतचे ऑगस्ट मध्ये पाऊस पडला काही भाग तर मग अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी काय करायचं तर अशा वेळेस आपण एक काम करायचं की जे आपले मुख्य पीक आहेत जे आपण रेग्युलरली घेतो ते न घेता त्यावेळेस आपत्कालीन जे पीक आहेत त्यात मुख्यतः बाजरी असेल सूर्यफूल असेल तूर असेल एरंडी असेल तीळ असेल आणि आंतरपीक असेल हे असे कॉम्बिनेशन घेतले तर ह्या कालखंडामध्ये आपलं जमीन काही खाली न राहता आपल्याला त्या कमी कालावधीसाठी सुद्धा याचं नियोजन करता येते. आणि आपल्याला कापूस आणि उशिरा सोयाबीन पिकाची जी लागवड आहे ती देखील टाळायची आणि चारा पिकाचे त्यांना प्राधान्य द्यायचं अशा कारण आपला पूर्ण चारा नसणार आहे. कारण एल निनोचा प्रभाव फक्त सीझनभर असणार आहे पुढे त्याचा प्रभाव हा डिसेंबर पर्यंत राहणार आहे म्हणून त्याचं देखील नियोजन करायचंय. आणि पाणी व्यवस्थापन मध्ये जसं आपल्याला मगाशी म्हटलं की ज्या शेतकरी बांधवाकडे सिंचनाची वगैरे व्यवस्था असेल है ना त्या कालखंडामध्ये थोडंफार आपल्याला उपलब्धनुसार वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या आपल्याला ठिबक किंवा तुषारचा वापर करून त्याचं सिंचन देखील करायचंय आणि आच्छादनाचा वापर करायचा. आता या तिन्ही गोष्टी करायला आपल्याला हवामानाचा अंदाज फार महत्वाचा आहे. वेळोवेळी आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं पाऊसमान झालेलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊसमान आहे का, या गोष्टी बघूनच आपल्या

0: ह्या गोष्टी करायच्या आणि याच्याबद्दल आपण वारंवार आपण आठवड्यात 2 दिवस शेतकरी बांधवांना काय करत असतो, कृषी हवामान सल्ला देत असतो आणि तो कृषी हवामान सल्ला आपण पाहूनच आपलं डिसिजन घ्यायचंय की आपण जर का पहिल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, दुसऱ्या कॅटेगरी येणार, तिसऱ्या कॅटेगरी येणार, ही सगळी माहिती आपल्या कृषी हवामान सल्ला पत्रिकेमार्फत आम्ही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणार आहोत. ज्या भागात मुळीच पाऊस झालेला नाही तिथं बिलकुल घाई करायची नाही, कारण आपण पेरलं तर त्याला उगवलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपलं यावर्षी टाइमली नियोजन फार महत्वाचं आहे.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन येणाऱ्या वाणांची आपल्याला निवड करायची आहे. आंतरपिकाचं महत्व सर्वांनी जाणून आंतरपिके आपण घ्यायला हवं, त्याचप्रमाणे चारा पिकाचं सुद्धा नियोजन आपल्या पशुधनासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी करायला हवं. तर अशा पद्धतीनं जर आपण पीक नियोजन केलं तर नक्कीच एल निनोचा प्रभाव जरी असला तरी आपण कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन नक्कीच काढू शकू.
0: निश्चित आपण ज्या एल निनोवर मात करू शकू काही अंशी का होईना, आणि हे येणारं संकट आहे कसं सौम्य होईल या दृष्टिकोनातून आपण या उपयोजनाने त्याच्यावर पुढे जाणार आहोत.
1: नक्कीच सर. सर, आता ही पावसाची जी तूट आहे ती कशा प्रकारे राहील आणि त्यावर आपल्याला उपाययोजना कोणत्या करता येईल,
0: हे फार महत्वाचा प्रश्न मॅडम. की जसं आपल्याला एल निनो म्हटलं की एक साधारण लक्षात येतं की पाऊसमान कमी आहे. आता नेमका पाऊसमान कसा कमी आहे, तर आम्ही काय केलं त्यासाठी एक अभ्यास केला आपल्या 8 जिल्ह्याचा. तर साधारणतः सर्वसामान्य जो पाऊस पडतो आपला, जे एल निनो वर्षामध्ये पाऊस पडतो आणि सर्वसामान्य वर्षामध्ये पाऊस पडतो, तर असं पाहिलं तर काय होतं की जून महिन्यामध्ये साधारणतः आपले धाराशिव, लातूर आणि नांदेड, त्याचबरोबर जालना, हे जे 4 जिल्हे आहेत ह्या 4 जिल्ह्यामध्ये साधारणतः तूट दिसून येते आपल्याला. आणि नंतरच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये एवढी फार तूट दिसून येत नाही. याचाच अर्थ असा आहे की पाऊसमान जरी लेट झालं तर कधी कधी काय व्हायला की तो सरासरीचा क्रॉस करतो जून मध्येच. म्हणजे पावसाचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला असं धरता येत नाही की दुसऱ्या आठवड्यात येईल, तिसऱ्या आठवड्यात येईल. काही काही वेळेस असं झालं एल निनो वर्षामध्ये की एकाच समजा त्या आठवड्याभरामध्ये त्या सरासरीला क्रॉस केलेलं आहे, सरासरी एवढा पाऊस झाला आहे. मग हे तुम्हाला पहिलं जे नियोजन आहे पेरणीचं हे पुढे मागं होऊ शकते लोकेशननुसार प्रत्येक जिल्ह्याच्या. तसं जुलैमध्ये पाहिलं आपण तर जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तूट येते 30% त्याखालोखाल आहे. बीडमध्ये 12%, नंतर 10% धाराशिवमध्ये आहे. अशाच प्रकारचे कमी अधिक प्रमाणे 10% खाली बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि नंतर जर ऑगस्टचा विचार केला परत त्याच्यामध्ये साधारणतः धाराशिवमध्ये 30% 25%, नांदेडमध्ये 10%, हिंगोलीमध्ये आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये थोडीफार आहे. आणि सगळ्यात जास्त तूट बघितली सप्टेंबर महिन्यात तर ती 50% जाते नांदेड जिल्ह्यात. दुसऱ्या नंबरवर आहे आपला लातूर जिल्हा, तो 25%, 20% हिंगोली जिल्हा आणि बाकीच्या मध्ये 10-15% मध्ये. तर हे आपण जर पावसाची तूट हे आकडे जरी बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर जे आपलं पूर्ण मराठवाडा बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये साधारणतः 17% तूट असते पावसाची या सीझन मध्ये. आणि महिन्यावाईज बघितली तर ती महिन्यावाईज जुलैमध्ये 7%, 9%, ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये 17%. तर ही अशी जर तूट बघितली तर आपल्याला आकड्यावर असं दिसतंय की पावसाचं असमान वितरण आहे. आणि ते असमान वितरण काय करते, तुमचे सगळ्या गोष्टीचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपल्याला पुरेसं फेल करते. म्हणून तुम्हाला हवामान अंदाजानुसार आतापासूनच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तूट आहे त्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित नियोजन करणे, ज्या ठिकाणी कमी तूट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं प्लॅनिंग करायला सोपं जातं की इथं कॉन्सन्ट्रेशन कमी द्यायचंय, कुठं जास्त आहे 1, 2, 3 नंबर असे जे आपण बघितले मग अशी, त्यानुसार आपलं मायक्रो लेवलवर प्रत्येक जिल्ह्याचं मॅनेजमेंट करावं लागणार आहे. आणि ते करण्यासाठी हवामानाचे अंदाज हे फार उपयुक्त आहेत.
1: सर, आता यावर्षी जो एल निनोचा प्रभाव आहे तर यातून आपल्या शेतकरी बांधवांना बाहेर येण्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून त्यांचा खरीप हंगाम हा व्यवस्थित सोयीस्कर पार पडेल.
0: बरोबर आहे, मी मगाशी तुम्हाला ते 3 सूत्र सांगितले लागवडीचे. आता होते काय नेमकं, आपल्याला लागवड झाली, आपल्याला लागवड झाल्यानंतर एल निनो वर्षामध्ये विशेष करून काय होतंय की तुम्हाला एकतर पाण्याचं दुर्लभ आहे. मगाशी आपण चर्चा केली कमी कालावधीचे वाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये पाण्याला ताण सहन करणारे वाणे घ्यायचे, बरोबर आपल्याला लागवड करताना बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केल्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला काय खबरदारी घ्यायची की जे पीक आहे पिकामध्ये आपल्याला रुंद अवलंबासरी पद्धत अवलंबायची, आंतरपीक आहेत काही ठिकाणी ते घेणं क्रम प्राप्त आहेत, त्याच्यामुळे काय होते की तुमची जोखीम कमी होते, अतिरिक्त उत्पन्न होते. आणि विशेष करून आपल्याला आंतर मशागतीची कामं करणे आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेस आपल्याला हवामान अंदाज कोरडा येईल आपल्याला, तर त्या त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं की कोळपणी करून जमिनीला भेगा होणार नाही त्याची खबरदारी घ्यायची. जमिनीत ओलावा कसा टिकून राहील याच्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे. आणि सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन असते तणाचं. जर तण वाढलं तर एक तर पाणी कमी आहे, त्यामध्ये सगळं न्यूट्रिएंट आणि पाणी ते घेऊन घेतले तर आपल्या मुख्य पिकाला मिळणार नाही. तणाचं नियंत्रण ह्या आपल्याला ज्यावेळेस आपण कोळपणी करू

0: तो त्यावेळेस होणार आहे. आणि तणाचं नियोजन आपल्याला सुरुवातीपासूनच करणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुरुवातीचे 30 ते 45 दिवस आहेत हे सगळ्यात महत्वाचे असतात कुठल्याही पिकामध्ये. जर सोयाबीनचा विचार केला तर याच्यामध्ये देखील आपल्याला साधारणतः त्या 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला तण रियत आपल्याला ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कीड रोग व्यवस्थापन यावर का महत्वाचं आहे, कारण ह्या कालखंडामध्ये आपल्याला खंड पडले की तापमानात वाढ होते. तापमानात वाढ झाले तर काय होते की त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी जे वेगवेगळ्या प्रकारचे कीड रोगाचं प्रादुर्भाव वाढतो जे रेग्युलर असते त्यापेक्षा. आणि ह्या तापमान वाढीमध्ये त्यांची लाईफ सायकल संपते, त्यामुळे जास्त काळ हे कीड रोग राहू शकते. सोयाबीन मध्ये बघायचं असेल तर खोडमाशी असेल, चक्रीभुंगा आहे, पिवळा मोजॅक आहे, हे असतील. मग याच्यासाठी आपल्याला फेरोमोन ट्रॅप वगैरे वापरायचे किंवा आपल्याला निंबूळ यार्क वापरायचा आणि विशेष करून पक्षी थांबे लावायचे, टिया करायचे, जे आपल्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचं आयपीएमचं जे पॅकेज आहे ते वापरायचं. कमी खर्चामध्ये कशा प्रकारे आपल्याला याचं नियोजन करण्याचं उपयोग होईल याचं बघायचंय. कारण जसं सोयाबीन असेल तसंच कॉटन आहे, कॉटनमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मग हे सगळं मॅनेजमेंट करायला आपला खर्च कमी करण्यासाठी जे पण आपण आयपीएम पॅकेजेस आहे, आपण आयदर तुम्ही जसे हे करा चिकट सापळे म्हणा, फेरोमोन ट्रॅप म्हणा, कारण ते काय होईल की त्याच्यामुळे आपल्याला बराचसा फवारणीचा खर्च वाचेल आणि आपल्याला पीकमध्ये कीड आणि रोगाचे नियंत्रण करता येईल. आणि विशेष महत्वाचं, काही भागामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्ध आहे, मग अशा शेतकऱ्यांना आपण सांगू की कुठल्या कालखंडामध्ये आपल्या इकडं खंड पडणार आहेत मोठाले. आणि पिकाची जी वाढीची अवस्था आहे, जे संवेदनशील अवस्था म्हणतो आपण, जर सोयाबीनचं घेतलं तर आपल्याला साधारणतः त्याच्यामध्ये जे फूल लागणारी अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे, किंवा शेंगा लागल्यानंतर काय होतंय की त्या कालखंडामध्ये किंवा फूल लागणाऱ्या खंडामध्ये मोठे खंड पडले तर त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. आता सिंचन आहे अवेलेबल, पण शेतकरी बांधव काय विचार करतो, नाही आता समजा ढग दिसायला लागलेत, पाऊस येतो, पण जर आपलं हवामान अंदाजामध्ये सांगितलेलं पाऊस येणार नाही पुढच्या 5 दिवसामध्ये किंवा त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये, तर मग आपण सांगू की बाबा कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस येणार नाही, कुठल्या भागात पाऊस नाही. मग त्या अनुषंगाने असलेलं सिंचनाचं आपण तिथं व्यवस्थित नियोजन केलं ठिबकच्या माध्यमातून किंवा आपल्या ड्रिपच्या माध्यमातून, तर निश्चित आपल्याला जे नुकसान आहे ते टाळता येईल. ही उपाययोजना एक फार महत्वाची आहे. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाबा ज्या ज्या वेळेस खंड असेल, आपला अंदाज तो तसा रेग्युलरली दर आठवड्यातून 2 वेळेस येतो, त्यामुळे तुम्हाला हवामान अंदाजाशी एकरूप राहून हे लक्ष द्यायचंय आपल्याला कुठे जोखीम आहे का आपल्या भागामध्ये, आणि त्या जोखीमनुसार आपण काय उपाययोजना सुचवल्यात त्या उपाययोजना आपल्याला करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच सर. आता मागील काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा यलनिनोचा प्रभाव आला तेव्हा पिकांचं नुकसान कशा पद्धतीनं झालं आणि त्यावर आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या?
0: जसे एलनिनो वर्ष होते, जसे वीक आहेत, मॉडरेट आहेत किंवा स्ट्रॉंग आहेत, तर त्या त्या वर्षामध्ये आता कापसाचं उदाहरण घेतलं तर साधारणतः कापसामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वीक, मॉडरेट आणि स्ट्रॉंग मध्ये बघितलं तर त्याचा आलेख चढता आहे, त्याच्यामुळे नुकसान होते. आता ते नुकसान कमी करण्यासाठी काय केलेलं आहे, 2015 जर उदाहरण घेतलं, परत अजून सगळ्यात स्ट्रॉंग एलनिनो इयर होता मागच्या 10 वर्ष 11 वर्षातला, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ज्या भागामध्ये पाऊसमान झाले व्यवस्थित तिथं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी पडलं, तिथं उत्पन्नात घट झालं. मग त्याच्यातून एक झालं की ज्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा आपल्या भागात पाऊस पडणार नाही, त्यावेळेस ज्यांनी उपाययोजना केल्या, आपण जे आतापर्यंत डिस्कस केले याच्यापैकीच ह्याच उपाययोजना आपल्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये, आणि त्याच्यामधून त्या उपाययोजनामध्ये सिंचनाचं एक ते फार महत्वाचं. आणि आपण यावर्षी सुरुवातीपासूनच सांगतोय की आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याच्या पेरणीपूर्वीच जे जल संधारणाची कामे असतील किंवा आपल्या जे वेगवेगळे पिक आहेत त्या पिकामध्ये जे वाहन आपण निवडणं असेल किंवा वाहन निवडल्यानंतर पिकाची लागवडीची पद्धत कुठली असेल, म्हणजे आपण काय केलेलं महिन्याभरापासून या गोष्टीचा सर्व शेतकरी बांधवापर्यंत आपण गेलेलो आहेत की अशी परिस्थिती येणार आहेत, आणि परिस्थिती आली तर हे आपले 6-7 गोष्टी आहेत की ह्या तुम्हाला प्रामुख्याने करणं आवश्यक आहेत. ह्या सर्व गोष्टी केल्यात तर आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि आपण जसा सीजन सुरू होईल, पावसाचं आगमन होईल, पेरणी योग्य पाऊस झाला, पावसाच्या आगमनाच्या अनुसार जे आपण म्हणलं की 3 इंच ते 4 इंच पाऊस झाला म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर झाला केली तर ते सगळ्यात मोठं आपल्याला चॅलेंज आहे की आपला पाऊस झाला नंतर आपण केली तर आपले लॉसेस एकदम 100% तिथे कमी होतील. जर का कमी पाऊस झाला आणि पेरणी केली तर मग निश्चितपणे आपल्या फेल्युअरचे चान्सेस किंवा रिस्कचे चान्सेस जास्त आहेत. आणि नंतरच्या ज्या पुढच्या पिकाच्या वाढीच्या त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या ह्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून आणि विशेष करून यावर्षी जे महाराष्ट्र शास्त्राचं जे महाविस्तार ॲप आहे पोखरानी जे बनवलेले चार विद्यापीठातले जे आमचे कृषी हवामान तज्ज्ञ आहेत त्यांच्या मदतीने बनवलेले तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. म्हणजे क्रॉप वेदर कॅलेंडर असेल पिकाच्या वाढीनुसार आपण कुठे जोखीम असणार आहे कुठे कीड रोग येणार आहे याची आगाऊची माहिती मिळण्यासाठीची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ती जर का आपण शेतकरी बांधवांनी ते महाविस्तार ॲप

0: तरी वापरलं आणि किंवा आमचा सल्ला जो आहे आपण तो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या माध्यम असेल किंवा न्यूज पेपरचे आपले वर्तमानपत्र आहे याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो, तर यावेळेस थोडक्यात सांगेल मी की तुम्हाला सगळं नियोजन हवामान अंदाजानुसार करायचं आणि टाइमली त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. जर तो टाइम चुकला तर निश्चितपणे आपली रिस्क वाढणार आहे.
1: सर आता कसं एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड पडणार आहे हे तर तुम्ही सांगितलेलं आहे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होईल ना?
0: ते बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः आपलं तापमानात वाढ होते कारण खंड पडला, तर कापसाचं उदाहरण घेतलं तर आपलं रस शोषण करणारे किडीचं प्रमाण वाढू शकते. मग तसं सोयाबीन मध्ये असेल खोड किडी असेल खोड, त्याचबरोबर आपलं मोजॅकचं जे पांढरी माशी आहे याचा प्रादुर्भाव वाढते. तर याचं काय होतं की पिकांमधले जे कीड आहेत आणि रोग असतील त्याच्या तापमान वाढीमुळे त्याची जी लाईफ सायकल आहे ती लवकर बनते, दिवस कमी घेते, त्याच्यामुळे काय होतं की याचा प्रभाव सुद्धा वाढतो. आणि बऱ्याच अंश असं झालेलं आहे की आमच्या कीटकशास्त्राच्या विभागाच्या शास्त्रज्ञाचं मत आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड वापरतो त्याच्यामध्ये रेझिस्टन्स येतो कंटिन्युअस फॉरन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आयपीएमचे पॅकेजेस सुद्धा आपल्याला वापरणं सुरुवातीपासून कम प्राप्त आवश्यक आहे की ज्यामुळे आपण त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकू आणि आवश्यक ते आपण जे औषधं आहेत ती औषधं कशी इफेक्टिव्ह आहेत ते आपल्या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवापर्यंत सांगणार आहोत. पण विशेष खबरदारी आवश्यक आहे, फक्त पाऊस कमी असल्याने पावसामुळे नुकसान होणार आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या एल निनो सदृश्य जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जो हवामान आधारित पीक नियोजन आहे हे कटाक्षाने

0: आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण ह्या एलनिनो सदृश्य जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जो हवामान आधारित पीक नियोजन आहे हे कटाक्षाने करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये अगदी लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण काय केलेलं आहे की आपल्या कृषी हवामान सल्ल्याच्या माध्यमातून किंवा तुम्ही महाविस्तार ऍप मधून जरी बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे आणि जर का तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या क्वेरी असतील तुमचं काही समाधान होत नसेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता. महाविस्तार ऍपमध्ये आपण त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे तिथं तुमचा एक छोटा व्हिडिओ सुद्धा बनवू शकता तुम्ही तो पाठवू शकता तर त्याचं लगेच तुमचं समाधान शंकेचं होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. आणि तुम्हाला जर तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं असेल तर मी माझा नंबर देतो इथं. माझा नंबर आहे 94095-48202. अशा अशी करतो की ह्या जो हंगाम आहे यावर आपण निश्चितपणाने व्यवस्थितपणाने सर्वांनी मिळून उपाययोजना करून आपण याच्यावर मात करू शकतो. फक्त टाइमली याचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एलनिनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला खरीप पिकाचं कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्याला करायला हवं, त्यामध्ये बीज प्रक्रिया असेल, कमी कालावधीचे वाण असतील, त्याचप्रमाणे योग्य पद्धतीनं खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं असेल, आंतरपीक घेणं असेल आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी जे महाविस्तार ॲपमधून किंवा कृषी सल्ल्यामार्फत जेही तज्ज्ञ मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवतात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेणं हे गरजेचं आहे. याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून दिली आणि नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल यात काही शंका नाही. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाखोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz. श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम ऐकताय.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: कॅनडा देश

0: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा।
1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद।
3: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात।
2: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30। सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
0: बरं.
1: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करतोय.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा। राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात।

येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्ताऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाला

0: बद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सुख येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: Hz अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz ही FM वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:15 आणि 38 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, आता पॉप म्युझिक आम्ही प्रसारित करतोय. कार्यक्रमात सुरुवातीला मुरली कृष्ण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं किशोर कुमार सिंग यांचं गीत ऐकूया. समवीत यांनी या गीताला संगीत दिलं आहे.

साधना सरगम आणि रामशंकर यांनी गायलेलं ध्रुव खन्ना यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जसपाल मोनी यांचं. कार्यक्रमात आता पंकज उदास यांच्या आवाजात एक गीत ऐकूया. गीत आणि संगीत आहे ललित यांचं.

0: श्रोते हो, उषा उत्तुप यांच्या मुख्य आवाजातलं श्याम अनुरागे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जवाहर वट्टल यांचं.
1: श्रोते हो, तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
2: दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी,
3: शनिवारी आणि रविवारी
1: शेती, पशु संवर्धन,
2: मत्स्य संवर्धन, कीर्तन
3: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
2: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
3: संध्याकाळी 7:30 वाजता.
1: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून,
3: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, ऐकूया सामी मारूफ यांनी संगीत दिलेलं फैज अनवर यांचं गीत. हे गीत गायलंय बाबुल सुप्रिय यांनी.

कार्यक्रमात शेवटी वैजयंती आणि ज्योत्स्ना यांनी गायलेलं नक्ष लालपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत सपन जगमोहन.

हो या गीताबरोबरच पॉप म्युझिकचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 8:45 समाचार संध्या आणि 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, चोरी चोरी या चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं। संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी।

0: श्रोते हो, शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेली हसरत जयपुरी यांची आणखी एक गीतरचना आता आपण ऐकूया. चित्रपट आहे असली नकली आणि स्वर मोहम्मद रफी यांचा.
1: गोरी जरा हस दे तू, हस दे तू, हस दे जरा, ओ छोरी जरा हस दे.

से पिटिया गज भर की चुट्टिया न कर गुस्सा मेरी गुड़िया गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा ओ छोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू हंस दे तू हंस दे जरा छोरी जरा हंस दे तू हंस दे तू

हंसने के वास्ते न रोना तू मेरी नीता, ओ तुझको घुमाऊंगा दुनिया दिखाऊंगा, न कर झगड़ा मेरी रीता। गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, चोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा, गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू।

0: हंस दे जरा, ओ छोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा।
1: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं कश्मीर की कली या चित्रपटातलं गीत। SH बिहारी यांच्या गीताला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी।

0: ची सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्या

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी अनारकली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूया. संगीतकार सी रामचंद्र.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

रात्रीचे 10:30 श्रोते हो आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. उस्ताद नासिर खां यांनी सतारवादनात सादर केलेला राग मारू बिहाग आम्ही प्रसारित करत आहोत.

श्रोते हो नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद नासिर खां यांनी सतारवादनात सादर केलेला राग मारू बिहाग आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो यानंतर 11 वाजता हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करणार आहोत.